सुप्रभात, नमस्कार. 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. आज आहे शुक्रवार 12 जून 2026. आमच्या या प्रसारण सभेत आपण सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना.

जयवंत माडगुळकर यांच्या आवाजातील रेखा गंदेवार यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर गात आहेत राम मराठे. गीत आहे संत कान्होपात्रा यांचं.

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. कृषी संपदा या कार्यक्रमात ऐकवीत आहोत. शून्य मशागती शेती याविषयी डॉक्टर हेमंत पाटील यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण झिरो टिलेज ज्याला म्हणतो आपण शून्य मशागत. आता शून्य मशागत करणं गरजेचं काय, अगोदर आपण शून्य मशागत म्हणजे काय किंवा झिरो टिलेज म्हणजे काय याच्यावर थोडं आपण वर्णन करू. आता शून्य मशागत म्हणजे काय, मशागत करत असताना जसं आपण पूर्व मशागत घेतो, आंतर मशागत घेतो किंवा पेरणीनंतर किंवा पेरणी अगोदर जे काय आपण मशागत घेतो, ही मशागत घेण्याच्या अगोदर ज्याला आपण शून्य मशागत म्हणतो म्हणजे काय की पिकांमध्ये कुठल्याही प्रकारची मशागत न घेता झिरो टिलेज म्हणजे नांगरणी न करता, कुडपणी न करता, वखरणी न करता जी काय मशागत घेतली जाते त्या मशागतीला आपण शून्य मशागत असं म्हणतो. आता ही शून्य मशागत घेताना जे काय पिकं असतील म्हणजे तुमचं समजा पावसाळ्यामध्ये तुम्ही ऊस लावला असेल, तुम्हाला परत हिवाळ्यामध्ये तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल गहू असेल, किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भुईमुग घ्यायचं असेल, तर ह्या उरलेल्या पिकांचे जे काही धसकटे असतील ते तसेच त्या पिकामध्ये ठेवायचे आहेत आणि परत दुसरं पीक घ्यायचं आहे. तर जेणेकरून या शून्य मशागतीमुळे काय होतो फायदा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पहिलं महत्त्वाच्या फायद्याचं बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे काय की तुमचा आंतर मशागतीचा किंवा मशागतीचा खर्च वाचतो. दुसरं म्हणजे ज्या जमिनीत तुमचे उरलेले जे काही धसकटे असतील याच्यामुळे जमिनीमधली पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी काय असते ती तुमची जास्त होते, म्हणून शून्य मशागत करणं गरजेचं आहे. त्यानंतर शून्य मशागत करत असताना केल्यामुळे काय होतं की तुमचं जे काही लेबर कॉस्ट ज्याला म्हणतो आपण जे काही आपल्याला पेरणीला लावणीला जो काही खर्च लागतो तो खर्च याच्यामध्ये कमी होतो आणि जे काही तुम्हाला पिकांचा जो काही अवशेष असतो तो पूर्ण अवशेष हा जमिनीमध्ये रिसायकल होतो म्हणजे पुनर्वापर होतो आणि पुनर्वापर झाल्यामुळे तो त्याच्या पुढच्या पिकाला किंवा त्याच्या पुढच्या पिकाला तो नेहमी भेटत जातो आणि जमिनीची सुपीकताही वाढत जाते. म्हणून हल्ली शून्य मशागत ही संज्ञा जास्त करून शेतकरी ही उपयोगात आणतायत आणि ती आणावी. आता शून्य मशागत म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो आपण कन्झर्वेशन टिलेज देखील म्हणू शकतो. आता कन्झर्वेशन टिलेज म्हणजे काय की तुम्हाला जे काही आहे आहे त्या स्थितीत ठेवायचं आहे, कुठल्या प्रकारचा मशागत करायची नाही आहे. आता याचे फायदे आपण आत्ताच बघितले. आता याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की याचे तोटे देखील जास्त आहेत. म्हणजे फायदे तसे दोन चार तर आहेतच परंतु तोटे देखील याच्यामध्ये तुम्हाला आहेत. तोटा म्हणजे पहिला महत्त्वाचं म्हणजे काय की कीड आणि रोगचं प्रमाण जे आहे हे तुमचं जास्त वाढतं. म्हणजे काय की जर तुम्ही तेच तण असेल किंवा तेच पिकं जर तुम्ही जर धसकटे वगैरे ठेवले, समजा तुम्ही ज्वारी पीक तुम्ही खरीपमध्ये घेतलं असेल आणि ते धसकटे तुम्ही तसेच ठेवले तुमच्या रबीमध्ये आणि त्या ठिकाणी परत तुम्ही हरभरा घेणार असेल, तर जो काही ज्वारीच्या पिकामध्ये जो काही स्टेम बरोबर असतो खोडकिडा असतो तो खोडकिडा काही पिकाच्या वरच्या भागामध्ये तो राहत नाही, तो जमिनीच्या खालच्या भागामध्ये धसकट्यामध्ये राहतो आणि परत तसाच जर तुम्ही धसकटा ठेवला त्याची परत प्रोजिनी तयार होईल, म्हणजे अंडे तयार करेल तो, परत कोष तयार करेल आणि परत ते पुढच्या पिढीमध्ये त्याचा रूपांतर होऊ शकतो. म्हणून झिरो टिलेज प्रॅक्टिस ही आपण जास्त करून रिकमेंड करत नाही, ते घेणं चांगलं आहे परंतु आपण त्याला आपण शिफारसही करणं अत्यंत हे नाही आहे. शेतकरी बंधूंनो दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही झिरो टिलेज घेतलं तर आपलं जो काही पाणी धरून ठेवणं म्हणजे काय, आपल्याकडे जवळपास 70-75% जमीन ही कोरडवाहू जमीन आहे आणि कोरडवाहू जमीनमध्ये आपल्याला जर शाश्वत जमीन करून ठेवायचं असेल तर पाणी आपल्याला कन्झर्व करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय जलसंधारण करून ठेवणं गरजेचं आहे की मुळं असतील त्या ठिकाणी तुमचा पूर्ण पुनर्वापर होईल सर्व शेजांचा, त्यामुळे तुमचं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवेल आणि ते पाणी तुम्हाला तसेच जमिनीमध्ये जे काही उपलब्ध जे काही मूलद्रव्य असतील वगैरे हे सर्व त्याच्यामुळे पिकांना उपलब्ध होतात. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, पिकात जे काही जे जमिनीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म जीवे तसेच बॅक्टेरिया जे काय असेल वगैरे जे पिकांना पोषक आहेत जे मुळांना पोषक आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात मिळू शकतात जर तुम्ही शून्य मशागत केली तर. शून्य मशागत म्हणजे मशागतही उघडून टाकायचं आहे त्याला म्हणू शकतो आपण शून्य मशागत. शेतकरी बंधूंनो आपण शून्य मशागत करा, आम्ही म्हणत नाही की करू नका असं, परंतु फक्त सांगण्याची एकच की जर आपण शून्य मशागत केली तर फायदे तर त्याच्यामध्ये जास्त आहेतच पण तोटे देखील एक दोन आहेत, म्हणजे जसं तुमचं कीड आणि रोगचा. तर म्हणून करताना फक्त काळजी घेऊन कमीत कमी एक वर्ष किंवा दीड वर्षापर्यंत शून्य मशागत करा, त्यानंतर परत तुम्ही पूर्व मशागत नांगरणी म्हणा खोल नांगरणी वगैरे घेणं तुम्हाला गरजेचं राहील. म्हणून शेतकऱ्यांनी शून्य मशागत घ्यावीच परंतु ती अविरत न घेता खंड खंड तयार करून तुम्ही

0: मशागत घेतली तर निश्चितच ती फायद्याची होईल आणि तुमचं उत्पन्न पण चांगलं होईल आणि जगा आणि जगू द्या. ज्याला म्हणतो आपण सॉइल फ्लोरा आणि फना, म्हणजे जमिनीच्या वरचे पण जगतील आणि खालचे पण जगतील आणि त्यामुळे आपल्याला फक्त शून्य मशागतीवरच आपलं ते फक्त एम साध्य होऊ शकतं. म्हणून शेतकऱ्यांनी शून्य मशागत करावी ही विनंती. धन्यवाद.
1: भलरी दादा भलरी भलरी भलरी भलगडी दादा भलरी.
2: कृषी संपदा या कार्यक्रमात आपण ऐकत होता शून्य मशागती शेती याविषयी डॉक्टर हेमंत पाटील यांनी दिलेली माहिती. कृषी संपदा हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीचं धुळे केंद्र. आपण ऐकत आहात सहक्षेपित करीत आहोत 6:45 आणि आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपण काही क्षणातच.

0: आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता गेल्या 3 भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारणं, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो, प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
2: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे, पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे. पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज 4 आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी असे रुग्णांना देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफ लॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट, जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधं, गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑनगोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते.
2: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ असं आहे. कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे. प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो.
2: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत ज्यांना लघवीला त्रास चालू झालेला आहे 50 वर्षानंतर, आता खूप सारे रुग्ण असे आहेत की जे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की वयोमानाने हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर अशा रुग्णांना मी सांगेल की तुम्हाला जर लघवीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत आहे आणि जो सिम्पल गोळ्या घेऊन जात नाही आहे, तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि लवकर डिटेक्ट करून घेणे हाच त्याचं ट्रीटमेंट आहे. कारण की स्टेज 1 आणि स्टेज 2 आपण या कॅन्सरमधून पूर्णतः बरा होऊ शकतो. लाईफ लॉंग रिलीफ याच्यातून येऊ शकते जर आपण याला लवकर डिटेक्ट केलं तर. कारण की ट्रीटमेंट जी आहे ती अर्ली स्टेजमध्ये 100% सक्सेसफुल आहे आणि स्टेज 3 आणि स्टेज 4

0: त्यामुळे जसं जसं स्टेज वाढत जाते तसं तसं सक्सेस कमी होत जाते.
1: कोणाला हा होऊ शकतो म्हणजे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त?
0: नाही, हे बघा, पर्सेंटेज जसं आपण सांगितलं की 50 वर्षांनंतर जे पुरुष आहेत त्यांना जर लघवीला त्रास आहे किंवा लघवीला त्रास नाही आहे तरी त्यांनी अॅन्युअल चेकअप करून घेणे फार गरजेचं आहे. हा एक सायलेंट कॅन्सर आहे, खूप साऱ्या रुग्णांमध्ये लक्षण दिसून येत नाही. तशा रुग्णांनी आपले ज्या पॅकेज असतात, हेल्थ पॅकेज आपण म्हणतो आजकाल खूप कॉमन आहे, त्या पॅकेजमध्ये PSA म्हणून रिपोर्ट करून घेणे आणि ज्यांना लघवीला त्रास आहे त्यांनी युरोलॉजिस्टला कन्सल्ट करून आपलं एक्झामिनेशन करून घेणे फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: हे बघा, मी हेच मार्गदर्शन करेल की प्रोस्टेट आजार हा एक खूप कॉमन आजार आहे आणि याच्यामध्ये नॉर्मली 45-50 इयर्स नंतर पुरुषांमध्ये हा दिसून येतो. तर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लघवीचे त्रास चालू झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि सिम्पल गोळ्याने त्याचं ट्रीटमेंट होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये कॅन्सर होऊ शकते. सगळ्या रुग्णांना प्रोस्टेट कॅन्सर नाही होत, 90% रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथी वाढ होते आणि ते 100% औषध गोळ्याने तो ट्रीटमेंट होऊन जाते आणि ज्यांनाही कॅन्सरची संभावना आहे ते आपण लवकर डिटेक्ट करून पूर्णतः बरा करू शकतो.
1: डॉक्टर जुनेद शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोतांना मार्गदर्शन केलं, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग चौथा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहुड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
1: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे, हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो, याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
0: खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू सो मच.

0: आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
1: कीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे, तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आणि यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळेकडून बोलत आहोत. श्रोत्यांचं ऐकूया आपल्या या सभेतील उर्वरित कार्यक्रमासह दुपारच्या आणि सायंकाळच्या प्रसारण सभेतील कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रमातील खुलास मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर सहक्षेपित केला जाईल. पुणे अकाडमी अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 7:45 भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम ऐका. 8:00 आकाशवाणी दिल्लीचा समाचार प्रभाग सहक्षेपित केला जाईल. 8:15 आणि 8:40 भावसरगम सुगम गीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. पुण्याच्या राष्ट्रीय मराठी बातम्या सकाळी 8:30 सहक्षेपित केल्या जातील. विविध भारती मुंबईवरून 9:00 विविध भारतीचा कार्यक्रम सहक्षेपित होईल. 10:00 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये कलावंत कलाकार भटू चौधरी यांची पूनम भिडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 11:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर सहक्षेपित केला जाईल. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि जिल्हा वार्तापत्र मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर सहक्षेपित होईल. 3:00 आणि 7:00 प्रादेशिक मराठी बातम्या आणि प्रादेशिक बातम्या मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीच्या सहक्षेपित होतील. 7:15 वृत्तविशेष हा माहितीपर कार्यक्रम ऐका. ग्रामीण संवाद 7:30 प्रसारित करण्यात येईल. संकलन आणि निवेदन आहे वैशाली गिरासे यांचं, सादरकर्त्या आहेत सुमित सूर्यवंशी. 8:05 आणि राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीच्या सहक्षेपित होतील. 8:45 आणि समाचार संध्या 11:00 आकाशवाणी दिल्ली हिंदीतून बातम्या आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. 11:10 आणि केंद्र सरकारच्या 12व्या वर्षापूर्तीनिमित्त विशेष मालिका जनविश्वास हा कार्यक्रम सहक्षेपित होईल दिल्ली केंद्रावरून. आणि त्यानंतर कार्यक्रम समाप्तीची उद्घोषणा. तर हे होते आमचे या सभेचे उर्वरित कार्यक्रम, दुपारचे कार्यक्रम आणि सायंकाळच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. धुळे केंद्र आपण ऐकत आहात 100.5 मेगाहर्ट्झवर.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: 7:07 होत आहेत. वेळ झाली प्रादेशिक बातम्यांची, त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.
2: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
3: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक

0: केंद्रांवरून.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीतच टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, सविता म्हस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 ट्रिलियन आणि 2047 $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर 0% शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% वरून 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

0: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खोली गेली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली. त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. या संदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडक

0: असला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं या संदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य का स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष 12 जून. आज आहे

जागतिक बाल कामगार विरोधी दिवस 12 जून 2001. कोनेरू हम्पी ही बुद्धिबळातली वुमन ग्रँडमास्टर झाली हा पराक्रम करणारी. ती भारताची सर्वात कमी वयाची आणि एकूणात दुसरी खेळाडू आहे. पृथ्वी या क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यशस्वी झाली दिनांक 12 जून 1993 या दिवशी. न्यायमूर्ती नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली 12 जून 1905 या दिवशी. द डायरी ऑफ ॲन फ्रँक या पुस्तकामुळे प्रसिद्ध झालेली आणि जर्मन छळ छावणीत मरण पावलेली मुलगी ॲन फ्रँक हिचा जन्म 12 जून 1929. आपल्या अलौकिक प्रतिभेनं जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते पु ल देशपांडे हे जग सोडून गेले 12 जून 2000 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून फार चांगलं ह्यात महत्त्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथं प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक त्यात महत्त्वाचं आहे की म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी, प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण

0: प्रत्यक्षामध्ये केली एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
1: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं. तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
0: हां, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, जसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्त्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्त्वाची आहे. म्हणजे 100 बीमध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्त्वाचं आहे शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल, यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवण तपासणी. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवण तपासणी पाहू शकतो.
1: अच्छा,
0: आता त्याकडे बियाणं ठेवलं आहे. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत, परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत, एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंडपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण्याचा कमी आहे. मग यावरून ठरतो ते असं हे बियाणं उगवण तपासणी आहे. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोग किडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाळवलं आपण, त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये वरंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळ्या योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाही आहे. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसं भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस. त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण ह्यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंतचा जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा भाताचं आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हां, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असा दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भाता संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्त्व म्हणजे ह्यात मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाही आहे, बरवणीचा प्रश्न येत नाही आहे आणि सरळ भात पेरायचा आहे

0: तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुराचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे डी एस आरकडे शेतकरी हळूहळू वळत आहेत. आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये डी एस आरकडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहायला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्त्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावला

0: म्हणजे सुटी आपण योग्य आहे ती अशी. सकाळ भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे त्यांचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला मात्र आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 35% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्चामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्याकड्या बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हां, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
1: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी, जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया, त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 वाजून तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. सकाळची 7:40 झालीत. पुन्हा गाडगिळे अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे तोडे. लग्न समारंभात किंवा खास धार्मिक समारंभात महिला अभिमानाने आपले तोडे मिरवत असतात. आज आपल्याला तोड्यांचे विविध प्रकार कोणते त्याची माहिती देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
6: मुख्यतः तोडा म्हटलं की आपल्याला शिंदेशाही तोडा, पूर्वीच्या काळी त्याचं रामराजे तोडा म्हणून त्याला म्हणायचं, पण आता अनेक वर्ष त्याला शिंदेशाही तोडा म्हणून म्हटलं जातं. तर मासोळ्याच्या आकाराचे पीसेस असतात आणि ते एकात एकात एक गुंफले जातात, म्हणजे ते इंटरलॉक केलेले असतात.
2: अच्छा, बर.
6: आणि तो साधारणपणे जो पूर्वीचा शिंदेशाही तोडा यायचा तो 150-200 ग्रॅमचा यायचा सिंगल तोडा, म्हणजे तोच वजनदार असायचा. तुम्हाला तुमचं मनगटही तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. आताच्या काळामध्ये ते तोडे येतात ते 45-50 ग्रॅमपासून ते 70-90 ग्रॅमपर्यंत येतात. या शिंदेशाही तोड्याला खीळ असते,
2: बर,
6: म्हणजे त्याचा एक पीस जो असतो तो थोडासा असा एंजेस सारखा उघडला जातो, तिथून तुम्ही तुमचं मनगट आत घालायचं, तो बंद करायचा, खिळीनी त्याचं लॉकिंग करायचं, त्यामुळे तुम्हाला तो हातातून पुढून घालायचा नसतो, त्यामुळे जनरली तो रेडीमेड पण मिळू शकतो. म्हणजे तुम्ही गेलात तर, नाही तर बांगडी किंवा तोडा म्हटलं तर ते मापाप्रमाणे बनवणार, पण हा तयार मिळू शकतो. याच्यामध्ये जे हॉलो पण येतात पण मासोळ्या म्हणतो त्या सॉलिड येतात, ज्याचं वजन 50-90 ग्रॅमच्या दरम्यान भरत एका तोड्याचं आहे, पण त्याच्यामध्ये हॉलो पण येतं की ज्याच्यामध्ये थोडी लाख भरलेली असते आणि हॉलो वरची ती मासळी असते, ते साधारणपणे 25-40 ग्रॅमपर्यंत येतात. आणि याचं जर मजुरी म्हणाल तर सॉलिड असतात त्याला साधारण 15-17% मजुरी असते, पण जे लाखी असतात त्याला काम जास्त करावं लागतं, तर त्याच्यात साधारण 20-22% मजुरी असते. आता शिंदेशाही तोडा हा खूप वजनदार होतो आणि मग तो करणं शक्य आहे का नाही, तर त्याला एक पर्याय म्हणून एक टिकली तोडा म्हणून म्हणतात,
2: की
6: त्या मासळ्या असतात तशाच आकार दिसेल दुरून दुरून, जवळ आल्यानंतर ते कळतं की काहीतरी वेगळं आहे, तर त्या आकार दिसेल अशा प्रकारच्या टिकल्या एकामध्ये एक ते डाग देऊन फॅब्रिकेट केलेले असतात आणि ते शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं, पण ते बांगडीसारखं घालावं लागतं, त्याला खीळ नसते, त्यामुळे ते मात्र मापानुसार करायला लागतं. आणि त्याची मजुरी साधारण 12-14% असते आणि आउटर डिझाईन शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं त्याचं. आता जसं रामराजे तोडे मी म्हटलं, तर रामराजे तोडा आणि कल्याणी तोडा असं पूर्वीचं एक जोडी होती तोड्याची, त्याच्यातला रामराजे झाला शिंदेशाही तोडा, पण अजूनही कल्याणी तोड्याला कल्याणी तोडाच म्हटलं. त्याची टिकली दुरून शिंदेशाही तोड्यासारखीच दिसते, फक्त त्याला कल्याणी तोडा म्हणतात कारण थोडं डिझाईन मध्ये फरक आहे, जे मी आधी टिकली तोडा म्हटलं त्याच्यापेक्षा. आणि तो 25 ग्रॅमपर्यंत एक तोडा बनतो, 12-14% मजुरी असते. एक फार नाविन्यपूर्ण तोडा आहे की ज्याच्यामध्ये डिझाईनला फार महत्व दिलंय, की ज्याच्यामध्ये थोडीशी रुंद पाटलीच्या आकाराची बांगडी केली जाते, बाजूनी

0: दोन दोन लाईन छोट्या रव्याच्या किंवा मण्याच्या मध्ये त्या फॅब्रिकेट करून बनवल्या जातात, आणि सेंटर पार्ट जो असतो त्याच्यावरती गजरा जर बांधला तर कसा दिसेल तसे ते एलिव्हेट झालेली फुलं दिसतात. कलाकुसर खूप छान असते आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे तास दिलेले असतात. ते तास दिले असल्यामुळे ते अगदी फुलच वाटतं आणि अशा छोट्या छोट्या फुलांचा तो गजरा त्या बांगडीवर किंवा पाटलीवर बांधलाय अशा प्रकारचं ते डिझाईन असतं. साधारण 25-1 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो तो, आणि मजुरी म्हणाल तर 14% त्याला मजुरी असते. आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आधुनिकपेक्षा ट्रॅडिशनल आहे, त्यामुळे ते दोन तोडे घालणं किंवा हे तिन्ही प्रकारचे जे तोडे आहेत ते दोन तोडे घालण्याचं जास्त करून
1: प्रथा आहे. मोडक सर, आज आपण आम्हाला विविध प्रकारच्या तोड्यांची माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: पूना गाडगीळ आणि सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. धुळे केंद्र आपण ऐकत आहात 100.5 MHz. 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम ऐकूया.

भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतो. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 8 वाजेला सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी दिल्लीचा समाचार प्रभात. सहक्षेपण काही क्षणातच.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातील प्रसन्ना शिंबेकर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर गात आहेत पद्मिनी फेणनी जोगळेकर आणि अमय दाते. गीत आहे चंद्रशेखर साणीकर यांचं.

भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळच्या 8:30 होत आहेत. थोड्याच वेळ सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी पुणे केंद्राच्या राष्ट्रीय मराठी बातम्या. सहक्षेपण काही

0: شام
1: سے پیش ہے خبرنامہ.
2: केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉक्टर जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉक्टर जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील

देशात म्हटलं आहे. इराणसोबतचा युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात

ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ KYC प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित AI सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत, विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोळ यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथे एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि NCR क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये

उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. 8:40 झालीत. ऐकवित आहोत भावसरगम हा सुगम गीतांचा कार्यक्रम.

वैशाली सामंत यांच्या आवाजातील नाधो महानोर यांचं भावगीत आपण ऐकलं. यानंतर गात आहेत उत्तरा केळकर. भावगीत आहे नाधो महानोर यांचं.

0: रसिकहो नमस्कार, क्रमात आपण तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष असे स्वागत आहे. श्रोतेहो, आज आकाशवाणीमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्या व्यक्तिमत्वाला आपण सर्व धुळेकर आणि आपण खानदेशवासीय एवढेच नव्हे तर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची आज कीर्ती आहे, ज्यांचं आज चांगल्या पद्धतीने एक नाव आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे सांगायला आम्हाला खरंच मनापासून आनंद होतो. रंगभूमीपासून तर आज एक चित्रपटामध्ये कलाकार अभिनेता म्हणून त्यांची खूप सारी अशी प्रसिद्धी आहे आणि हे आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व म्हणजेच मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये आणि असं व्यक्तिमत्व आज आकाशवाणी धुळेच्या स्टुडिओत आलेलं आहे. तर त्यांचा जो काही परिचय आहे तो त्यांच्याकडूनच करून घेताना आम्हाला मनापासून या ठिकाणी आनंद होतो आहे. सर, आपण आकाशवाणीत आलात, आपले मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार आणि धन्यवाद. आज आकाशवाणी केंद्रावर आपण मला बोलवलं. मी अभिनेता भटू हरिभाऊ चौधरी.
0: अच्छा, बरं सर, तुम्हाला सगळेजण भटू चौधरी या नावाने ओळखतात. बरं, तुमचं बालपण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं आहे तुमचा जो काही आयुष्याचा प्रवास आहे तो तर अतिशय सुंदर आहे आणि ही मुलाखत ऐकत असताना आज आपला प्रत्येक जो श्रोता आहे ना तो जागेवर बसूनच राहणार आहे. कारण भटू चौधरी हे प्रत्येकाच्या ओठात नाव आहे, कारण तुम्ही तसं कर्तृत्व तुमचं गाजवलेलं आहे आणि त्याच माध्यमातून तुमचा बालपणचा जो काही प्रवास आहे तो आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला या ठिकाणी आवडणार आहे.
1: माझे वडील स्वर्गीय हरिभाऊ दगडू चौधरी हे पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे दर 3 वर्षात बदली ही अपरिहार्यता होती आणि त्यामुळे माझं बालपण जे आहे ते विदर्भात गेलं. विदर्भातही एका शहरात आम्ही सेट होऊ शकलो नाही. एखाद्या शाळेत जायचं, ओळखी होतात मुलांशी, फ्रेंडशिप होते, थोडंसं नातं घट्ट होत असताना अचानक वडिलांची ट्रान्सफर झाली, पुन्हा नवीन गावाला जायचं, पुन्हा ते नवीन मित्र जुळायचं, अशा पद्धतीने आमचं बालपण गेलं.
0: बरं, आणि तुमचं शिक्षण कुठेपर्यंत?
1: मी बी ए केलेलं आहे, जैन सिनियर कॉलेजला ग्रॅज्युएट झालं माझं. आणि एकूणच आमचं आयुष्य जे आहे ते शाळा कॉलेजेसमध्ये नाटकाप्रती इंटरेस्ट असल्यामुळे छानच गेलं आहे.
0: अरे वा, क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक गावाला तुमचं थोडं थोडं शिक्षण होत गेलं असं म्हटलं तरी ते चालेल. आणि प्रत्येक ठिकाणी नवीन शिक्षक तुम्हाला मिळालेत, प्रत्येक ठिकाणी नवीन मित्रमैत्रिणी तुम्हाला जमवावे लागलेत आणि यामध्ये तुमचा जो मित्रांचा गोतावळा आहे तो इतका वाढत गेला की तो आस्था गायत तुमचा संपत नाही आहे. आणि त्याच माध्यमातून आज जी काही तुमची प्रसिद्धी होते आहे ती सगळी मित्रांची एक देणगी म्हणावी तरीसुद्धा ते वावगं ठरू नये. बरं सर, तुम्ही नाटक क्षेत्राकडे म्हणजे कलाक्षेत्राकडे कसा काय वळलात?
1: तो पण एक मजेशीर प्रसंग आहे. जयहिंद सिनियर कॉलेजला प्राध्यापक उषा पाटील मॅडम होत्या आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत आता इंजिनियर आहेत राहुल पाटील, तर ते आणि मी आम्ही मित्र होतो. आणि मीरा धाराशिवकर म्हणून धुळ्यातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, नगरपट्टीला असतात, त्या समर व्हॅकेशन क्लासेस घ्यायच्या.
0: अच्छा.
1: आणि उषा पाटील मॅडम आणि त्या दोघी मैत्रिणी असल्याने त्यांनी त्यांच्या मुलाला या क्लासेसला पाठवण्यासाठी आग्रह केला आणि त्यांचा जो मुलगा होता राहुल तो माझा मित्र असल्यामुळे आणि आम्ही खूप सलग सोबत राहत असल्यामुळे मग तो मला म्हटला की तू पण चल त्या क्लासला.
0: अच्छा.
1: आणि मग त्या क्लासला गेलो आम्ही आणि खरंच मला सांगायला अभिमान वाटतो की मीरा धाराशिवकर मॅडम यांच्या समर व्हॅकेशन क्लासेसमध्येच आमच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. खूप अतिशय सुंदर असं ते 1.5 महिन्याचं कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये आपल्या सर्व नॉलेजची परीक्षा व्हायची आणि त्याच दरम्यान त्यांनी 3 बालनाट्य बसवली होती.
0: क्या बात आहे.
1: त्या बालनाट्यांमध्ये मग मी अभिनय जरा चांगला करायचो, मॅडम माझ्यावर जाम खुश होत्या आणि म्हणून त्यांनी मला पहिल्या नाटकात रोल दिला. तर मुलं भरपूर होते आणि प्रत्येकाला त्या नाटकात संधी देणं गरजेचं होतं.

0: काही मुलं घाबरायचे, काही नाही म्हणायचे, आणि असं करत करत ऐन टायमावर प्रत्येक मुलाने माघार घेतली. तर शेवटी काय झालं की तीन नाटकांमध्ये सगळ्यांना घ्यायचं होतं, परंतु मॅडमने तिघी नाटकात माझी निवड केली.
1: अरे वा, खूपच छान. मग हा जो नाटकाचा काही वारसा आहे म्हणजे तुमच्याकडे आलेला आहे, तर आई वडिलांकडून उपजत आहे की तुमच्यामध्ये स्वतःच होता हा गुण?
0: नाही, माझ्या आईच्या कुटुंबामधून म्हणा किंवा माझ्या वडिलांच्या कुटुंबामधून म्हणा, कोणीही कलाक्षेत्रामध्ये नाही आहे. हे जे आहे हे मला स्वतःच लहानपणापासून जाणवत होतं, आणि सगळेजण म्हणायचे की हा लहान मुलगा आहे पण हा चुनचुनीत आहे, बोलतो खूप छान, हा ॲक्टिंग करतो वेगवेगळी. तर ते एक छंद होता आणि तो अशा पद्धतीने वाढत गेला.
1: क्या बात आहे. मग तुमच्या घरात किती लोकांचं कुटुंब होतं, भाऊ बहिणी?
0: माझे आम्ही एकूण चार भाऊ आहोत, एक बहीण आहे आम्हाला, आणि आमच्या आई ज्या आहेत शांताबाई चौधरी, वडिलांचे नाव मी सांगितलं हरिभाऊ दगडू चौधरी, माझे मोठे बंधू डॉक्टर आहेत डॉक्टर प्रदीप चौधरी, एक बंधू माझे कृषी अधिकारी विजय चौधरी, एक बंधू माझे डिसानला मॅनेजर आहेत संजय चौधरी, आणि माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण वंदना अशोक बोरसे, जी कल्याणला लग्न होऊन राहते आहे.
1: अरे वा, म्हणजे खूप छान तुमचा सगळा असा परिवार, आणि त्या परिवारामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहे, आणि त्या सगळ्यांच्या याच्यामधून तुम्ही वेगळ्या क्षेत्रात आलेले आहात. मग नाटकातून म्हणजे रंगभूमीतून अचानक तुमचा जो काही प्रवास आहे अभिनयाकडे, तो कसा काय?
0: मीरा धाराशिवकर मॅडमांच्या कॅम्पमधून आम्ही निघाल्यानंतर, मग मी कॉलेजला असताना आदरणीय कैलास वशिष्ठी भगवान ठाकूर सर यांच्या सान्निध्यात आलो, आणि कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये त्यांनी मला नाटकामध्ये भूमिका करायला सांगितली, आणि मग कॉलेजची चारही वर्ष मी फर्स्ट प्राईज घेतलं ऍक्टिंगचं.
1: अरे वा,
0: प्रत्येक वर्षी, आणि मी प्रत्येक नाटकात असायचो. म्हणजे त्यावेळी माझ्या काळातले जे माझे मित्र आज धुळे शहरात आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की नाटक म्हटलं म्हणजे भटू आहेच. तर ती एक आवड तशी निर्माण झाली. त्यानंतर मग एक प्रोजेक्ट आला होता माझ्याकडे अहिराणीचा.
1: हा,
0: आपण सगळेजण जाणतात ये रे रे मना बाबू लंगड्या. आज अगदी साता समुद्र पार गेलेलं गाणं अतिशय लोकप्रिय अहिराणी गीत आहे. ते गीत करण्याची संधी मला मिळाली, त्या गीतचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला, आणि त्यानंतर मग अहिराणी फिल्म्स मी करायला लागलो. अनेक अहिराणी फिल्म्स केल्या मी, कसं करं भवनी कन्यादान, मना काय गुन्हा, चुगल भटारा, जवळजवळ मी 70-80 अहिराणी सीडी फिल्म्स केल्या. आमचा जो काळ होता त्या काळात आत्तासारखं युट्यूबवर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा असं नव्हतं. आमची सीडी लोक 70-80 रुपयाला विकत घेऊन आणि घरी डीव्हीडीवर बघत असायचे. तर तो एक काळच वेगळा होता.
1: म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलात सीडीच्या माध्यमातून, डीव्हीडीच्या माध्यमातून, पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात बसलात. कारण तुम्ही जे गाणं म्हणालात की एरे एरे एरे म्हणा बाबू लंगड्या, आज प्रत्येकाच्या ओठावर हे गाणं आहे. जरी गाणं जुनं झालेलं असेल तरी सुद्धा त्यांच्या स्मरणात गीताचे बोलही आहेत, आणि तुमची जी भूमिका आहे ती लोकांनी स्पष्टपणे लक्षात ठेवलेली आहे. तर सर, तुम्ही जेव्हा पहिल्या नाटकामध्ये काम केलं तर तुमचा अनुभव कसा होता तेव्हा?
0: सुरुवातीला एक नाटक होतं, ते आपल्या स्वातंत्र्य संग्रामावर आधारित होतं, आणि छोटे शर्मा नावाचं कॅरेक्टर होतं.
1: अच्छा.
0: जो युद्धात लढायचं असतं त्याला, परंतु त्याची जी हाईट असते त्या हाईटमुळे त्याला सैनिक बनता येत नाही.
1: अच्छा.
0: आणि मग युद्ध चालू असताना तो एका अधिकाऱ्याशी विनंती करून आणि सांगतो की मला दारूगोळा द्या, आणि दारूगोळा घेऊन तो जातो आणि शत्रू राष्ट्रावर हल्ला करतो, आणि त्यानंतर त्याचा त्याच्यात मृत्यू होतो. अशी एक छोटीशी भूमिका होती, खूप सुंदर होती. तिथून माझा अभिनय खऱ्या अर्थाने सुरू झाला नाटकातला. त्यानंतर अनेक नाटकं केली, त्यात अहिराणीतलं तंगा मंगाना दंगा हे अतिशय सुंदर असं नाटक, व्यावसायिक नाटक आम्ही केलं, ज्याच्यात आपल्या कानदेश, म्हणजे खरं तर खानदेश हा कानदेश या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. कानदेश म्हणजे काय? श्री कृष्णाचा देश.
1: बरोबर.
0: तर त्या अनुषंगाने आदरणीय बापूसाहेब भटकर यांनी याचं सखोल असं ऐतिहासिक विश्लेषण केलेलं आहे. तर त्यांनीच ते नाटक लिहिलं आहे. त्याच्यात पूर्ण कानदेशाची संस्कृती, इतिहास, भूगोल, शहरांची रचना, प्रत्येक गावात असलेल्या मंदिराचा इतिहास अशा पद्धतीने त्यांनी त्या नाटकाद्वारे उलगडून दाखवला आहे. त्या नाटकाचा एक धुळ्यात प्रयोग झाला शाहू नाट्यगृहात, त्यानंतर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा याचा अतिशय यशस्वी असा नाट्यप्रयोग झाला.
1: क्या बात आहे. मग असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नाटकाच्या माध्यमातून बाहेरगावी जावं लागत असेल, मग त्यावेळेला तुमचा जो काही म्हणजे आहार आहे तो कशा पद्धतीने तुम्ही मेंटेन ठेवतात?

0: याच्यात अजून एक नाव जोडायचं राहिलं, श्री कैलासवासी अनिल सोनार सर ज्यांच्या सान्निध्यात आम्ही आलो, मी, सचिन गोस्वामी, मनोज वाघ, प्रदीप आगुल, संजय अहिरराव आणि इतर, आम्ही, आमचा एक ग्रुप होता त्यावेळी. तर आम्ही अनिल सोनार सरांच्या माध्यमातून एकांकिका बसवायचो आणि गणपतीमध्ये, नवरात्रमध्ये आम्ही त्याचे व्यावसायिक प्रयोग करायचो. त्यावेळी आमच्या काळात साखर कारखाने होते आणि साखर कारखान्यावर नाटकं व्हायची. हा नाही, गणपतीच्या 10 दिवस, नवरात्राचे दिवस अशा पद्धतीने व्यावसायिक नाटकं व्हायची आणि सोनार सरांची म्हणजे ग्रुप असायचा. आम्ही सगळेजण, मग आम्हाला गाडी यायची कारखान्यावरून
1: घ्यायला,
0: मस्तपैकी गाडीत बसून कारखान्यावर जायचं, प्रयोग करायचा, कारखान्यावरच जेवण असायचं. तर जेवणाचं वगैरे एकदम छान नियोजन व्हायचं आमचं.
1: बरं, मग सपोज आता तुम्ही तंगा मंगाना दंगा हे जे नाटक केलं होतं, मग याच्यासाठी प्रॅक्टिस करत असताना आधी किती दिवस तुम्हाला प्रिपरेशन करावं लागलं?
0: हो, तो पण एक रंजक म्हणजे ती स्टोरी आहे. तंगा मंगाना दंगाची घोषणा झाली, कलाकारांचं सिलेक्शन झालं आणि लॉकडाऊन लागला.
1: अरे,
0: लॉकडाऊन लागल्यानंतर काय झालं की आमचे जे दिग्दर्शक आहेत, श्री मनोहर कर्णार सर, तर त्यांनी शांत न बसता त्या काळात, म्हणजे आम्ही पहिल्यांदा तो अनुभव घेतला की गुगल मीटवर आम्ही तालीम करायचो,
1: प्रॅक्टिस चालायची
0: रोजची, सगळेजण एकमेकांना तिथं व्हिडिओ कॉलिंगवर दिसायचे आणि आम्ही तालीम करायचो. आणि त्यावेळीची परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे, परंतु खऱ्या अर्थाने तो काळ ह्या नाटकामुळे देखील आम्हाला सुसह्य गेला.
1: हो हो, म्हणजे नक्कीच कोरोनाचा जो काही काळ होता ना, काही लोकांसाठी खूप भयानक होता, पण काही लोकांसाठी तो इतकं काही देऊन गेला आयुष्यामध्ये की त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देऊन गेला. बऱ्याच जणांचं जीवन संपलं, पण बऱ्याच जणांना एक नवीन जन्म देऊन गेला. कोरोना काळामध्ये शिकण्यासारखं खूप काही होतं. त्या माध्यमातून तुम्ही आज म्हणालात की लॉकडाऊन लागलं आणि तेव्हा तुम्ही गुगल मीटवर, म्हणजे समाज मीडिया जो काही आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आज आपल्याला हवं ते करू शकतो. पण बऱ्याच प्रमाणामध्ये आपण असं बघतो की लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात, याबद्दल काय सांगणार तुम्ही?
0: हे बघा, नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगली असते आणि एक वाईट असते. आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. प्रत्येक गोष्टीत चांगलं पण घेता येण्यासारखं आहे आणि ज्यांना वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते त्या चांगल्यामधून देखील वाईटच घेतात. सो माझा कॉल असा आहे की मला ज्या गोष्टीतून चांगलं मिळतं तेच मी घेतो. आणि सोशल मीडियाचा खूप छान असा वापर होतोय. तुम्हाला सांगायला मला खरंच आनंद वाटेल की मी ज्या काळामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होतो त्यावेळी आमच्याकडे कुठलंही साधन नव्हतं मॅडम, ना मोबाईल होता ना कुठलंही हे होतं. प्रत्यक्ष मुंबईला जाणे, विविध दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवणे, वडापाव खाऊन दिवस काढणे आणि कधीतरी कोणत्या तरी दिग्दर्शकाच्या आपल्यावर नजर पडेल आणि त्याला आपलं टॅलेंट दिसेल, या भोळ्या आशेवर अनेक तरुण मुंबईत पडीक असायचे. परंतु आताची जी जनरेशन आहे, यंग जनरेशन आहे, खरंच त्यांचं नशीब चांगलं आहे. आज ते मोबाईलवर त्यांचे ऑडिशन व्हिडिओ बनवू शकतात, त्यांचे रील्स सोशल मीडियावर टाकू शकतात, डिरेक्टर्सचे ईमेल ॲड्रेस आहेत, डिरेक्टर्सचे इंस्टाग्राम पेजेस आहेत. तुम्ही त्याच्या माध्यमातून डायरेक्ट डिरेक्टरशी कॉन्टॅक्ट करू शकतात, जो आमच्या वेळेला हा माध्यम नव्हता.
1: बरोबर, म्हणजे सांगण्याचा हेतू एकच की तेव्हाची एक वेगळी दुनिया होती आणि आत्ताची एक वेगळी दुनिया आहे. तेव्हा मोबाईल नव्हते. मला तरी असं वाटतं की त्यावेळेला फक्त एखाद्या घरामध्ये लँडलाईनचा फोन होता आणि त्या फोनवर मग कॉलनीमध्ये किंवा वाड्यामध्ये जेवढे लोक राहायचे त्यांच्या सगळ्यांचे फोन त्यांच्याकडे यायचे. पण आजकाल मोबाईलच्या माध्यमातून म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा तीनही गोष्टी आहेत आपल्या मूलभूत गरजा, तर त्यामध्ये चौथी गरज ही मोबाईलची झालेली आहे. आणि लोकांना असं वाटतं की मोबाईल आपल्याकडे आला म्हणजे आपण सगळं जग जिंकलेलं आहे. पण असो, तर सर, नाटकाच्या या तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा कलाकाराच्या क्षेत्रामध्ये तुमच्या सगळ्यात संस्मरणीय असलेली भूमिका कोणती?
0: खरं म्हणजे माझा जो पहिला मराठी चित्रपट होता, तेंडल्या निघाला ऑस्करला, तर त्याच्या अगोदर मी ओ तू निमाय नावाचा श्री दीपक शिवदे दिग्दर्शित आयरनी बिग बजेट फिल्म केली होती. ती फिल्म अशी होती की तिला मुंबईची सगळी टेक्निकल टीम आली होती आणि मराठी चित्रपटाच्या बजेट एवढाच बजेट किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त बजेट असलेली आयरनी फिल्म होती. पण शेवटी ती आयरनी होती. मग माझा पहिला मराठी चित्रपट तेंडल्या निघाला ऑस्करला हा होता. त्या फिल्ममध्ये मी एक कॉमिक दरोडेखोराचं पात्र केलेलं आहे. खूप सुंदर कॅरेक्टर आहे. एका गावात शूटिंग चालली आहे, मी दरोडा टाकतोय आणि मलाही त्या शूटिंगमध्ये सहभागी होण्याचा आग्रह केला जातो आणि मी ॲक्टिंग करतो, असं खूप छान असे एक 4-5 सीन त्याच्यात आहेत. तो माझा पहिला अनुभव होता.

0: त्यांना निघाला ऑस्करला. डॉक्टर शशिकांत डोईफोडे सर त्याचे दिग्दर्शक होते, श्री अश्विन तेंडुलकर सर त्याचे निर्माता होते. आणि ती फिल्म केल्यानंतर मग मी मुंबईमध्ये थोडंसं स्थिरावलो आणि विविध ऑडिशन्स देत राहिलो. मग हळूहळू एक एक प्रोजेक्ट मला मिळत राहिलेत. परंतु 2022 मी ज्यावेळी तिरुपती बालाजीला दर्शनाला गेलो होतो त्यावेळी अचानक मला दर्शन करून आल्यावर एक कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुमची प्रोफाईल पाठवा. तर त्यावेळी माझं वय असेल 54. तर मी तिथून लगेच प्रोफाईल पाठवली आणि त्यांनी मला करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी स्किन टेस्टला बोलवलं. मी त्या ठिकाणी गेलो आणि स्किन टेस्ट दिली आणि तिथून माझं सिलेक्शन झालं. त्या चित्रपटाचं नाव होतं जांगडू. आणि वयाच्या 54व्या वर्षी मी त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत ऍज अन हिरो म्हणून येऊ शकलो.
1: अरे वा, म्हणजे झांगडू मराठी चित्रपट आहे आणि बरंचसं त्याचं मागे प्रसिद्धी पण झालेली होती झांगडू चित्रपटाची. तर काय संदेश दिला गेला होता झांगडू चित्रपटातून?
0: झांगडू चित्रपटातून हाच संदेश दिला गेला होता की एखाद्याच्या व्यक्ती प्रवृत्तीवरून किंवा त्याच्या शारीरिक व्यंगावरून तुम्ही त्याची तुलना नाही करू शकत. कदाचित तो उंचीला कमी आहे, दिसायला छोटा आहे आणि तुम्हाला तो बावळट वाटत असेल, परंतु तो जे करू शकेल ते सामान्य माणूस पण करणार नाही अशी एक स्टोरी त्याच्यात होती. तत्कालीन जुलूमशाह सरपंचाविरुद्धचा हा लढा होता.
1: बरं.
0: आणि त्याला एक प्रेमाचा त्रिकोण देखील दिला होता. कॉमेडी होती, मस्त ॲक्शन होती, असा एकदम सुंदर असा तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करण्यात आला आणि लोकांचा चांगला प्रतिसाद देखील त्या चित्रपटाला मिळाला.
1: अरे वा, खूपच छान. मग सर, हा जो तुमचा प्रवास आहे आयुष्यभराचा, म्हणजे एक धुळ्यासारख्या शहरामधून तुम्ही मुंबईमध्ये गेलात आणि तिकडे काही दिवस वास्तव्य तुमचं होतं, एक ना अनेक चित्रपटांमध्ये तुम्हाला काम करायला मिळालं, एक से बढकर एक दिग्दर्शक तुमच्या समोर येत गेलेत, मोठे मोठे कलाकारांसोबत आजही जेव्हा आम्ही तुमचं मोबाईलच्या माध्यमातून स्टेटस बघतो, फेसबुकला बघतो, तर तेव्हा मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तुमचे जेव्हा फोटो बघतो तेव्हा आम्हाला धुळेकरांना सुद्धा एक अभिमान वाटत असतो. पण मग हा जो प्रवास तुमचा होता, तर या प्रवासामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
0: अडचणी म्हणजे असं आहे ना, आता बघा, ज्यावेळी मी ऐरणी फिल्म करत होतो त्यावेळी तर आपलं होम टाऊन होतं, आपले होम डिरेक्टर होते, त्यामुळे सगळं सोपं होतं आणि कुणी बोलणार नाही किंवा बोललं बी तर त्याचं काही एवढं टेन्शन नाही. परंतु जसं मी मुंबईत गेलो, मराठी चित्रपट असो, हिंदी चित्रपट असो, हिंदी सिरियल्स असो, तिथं एक वेगळं बॉदरेशन आपल्या डोक्यावर असतं. कारण की तिथला तामझाम, तिथे कॅमेरा सेटअप, मोठमोठे लाईट्स डिपार्टमेंटचे लोक आणि मोठमोठे कलाकार आपल्या समोर असतात आणि आपली एक एवढीशी चूक जरी झाली तर संपूर्ण युनिट समोर आपला पान उतारा होण्याची शक्यता, याचं एक वेगळं बर्डन असतं. आणि ते बर्डन घेऊन मग आपण ज्यावेळी ती भूमिका करतो, तर सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक टप्प्यात मला तसं वाटलं. जसं मी म्हटलं की मी मॉलिवूडला जेव्हा पहिल्यांदा काम करायला गेलो, मॉलिवूडमध्ये मी काम करत असताना पहिल्या फिल्मला मला खूप बॉदरेशन होतं, परंतु नंतर मला त्यांचा स्वभाव कळला, त्यांचं ट्युनिंग कळलं, मग मी तिथं नॉर्मल झालो. सेम कंडिशन मराठीमध्ये झाली. त्यानंतर मी एकता कपूर यांच्या ये मोहब्बते सिरियलच्या सेटवर गेलो. मला त्यावेळेचा भारतातल्या सर्वात जास्त TRP असलेलं पॉप्युलर ती सिरियल होती ये मोहब्बते. आणि माझ्या कुटुंबातील माझी बहीण, भाचे, माझे पुतणे बितणे सगळे ती सिरियल प्रचंड बघायची. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी त्या सिरियलचा एक एपिसोड पण पाहिलेला नव्हता.
1: अरे बाप,
0: आम्ही TV सिरियल्स बघतच नव्हतो. आणि ती सिरियलचं शूट करून मी माझ्या बहिणीकडे आलो आणि भाचीने मला विचारलं कुठल्या शूटला गेला होता म्हणे. म्हटलं काय ते एकता कपूरची काय ये मोहब्बते, ये मोहब्बते, ती इतकी उडली ना, ती म्हणे ये मोहब्बते खरंच सांगतो. म्हटलं हो. आणि त्याच्यानंतर ती जेव्हा सिरियल टेलिकास्ट झाली त्यानंतर मला कळलं की तिचा TRP किती आहे. म्हणजे मला खूप छान अनुभव,
1: प्राऊड फील झाला
0: मला त्याच्यातून.
1: नक्कीच. बरे सर, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा समोर उभे राहिलात तेव्हा तुमच्या भावना कशा होत्या?
0: सर्वात आधी ज्यावेळी मी कॅमेरासमोर उभा राहिलो तर तो प्रोजेक्ट होता ऐरणीच होता तो. आणि घाबरलो तो प्रचंड होतं. टेन्शन भयानक होतं, पाय लटपट करत होते, म्हणजे बी फ्रँक. पण एक कॉन्फिडन्स होता मॅडम, आणि तो कॉन्फिडन्सच माझ्यातला, मला त्याच्यावर कॉन्फिडन्स जास्त वाटतो. मी माझ्यातला आत्मविश्वास आजपर्यंत कधीही तुटू दिला नाही. बघा, माझी हाईट कमी असल्यामुळे मला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत 100 लोक भेटत असतील, त्यांच्यासाठी मी एक वेगळा दिसतो. मग इतके लोक ज्यावेळी तुम्हाला तुमच्या व्यंगावरून बोलतील किंवा उंचीवरून बोलतील तर माणूस हायपर होऊ शकतो, चिडू शकतो आणि

0: त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होऊ शकतो, पण माझा कॉन्फिडन्स मी कधी डाऊन होऊ दिला नाही. माझ्या आई वडिलांनी मला सांगून ठेवलं होतं की तुझ्यात काही कमी नाही आहे, जो तुझ्याबद्दल विचार करतो त्याच्यात कमी आहे, तो तुझ्यात अवगुण शोधतोय पण त्याच्यातच तो अवगुण आहे. तर त्यामुळे कॉन्फिडन्सवरच माझं जग चाललंय.
1: क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे आई वडिलांनी संस्कार कसे द्यावेत मुलांना, तर ते तुम्ही तुमच्या प्रत्येक शब्दामधून आम्हाला जाणवत आहे. जो आत्मविश्वास आहे तुमच्यातला, त्यासोबतच तुमचे संस्कार की समोरच्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून तो त्या पद्धतीने विचार करतो, पण आपण आपले विचार स्ट्रॉंग ठेवले पाहिजेत. म्हणजे खरंच आई वडिलांचं जेवढं कौतुक करू आपण तेवढं कमीच आहे या माध्यमातून. बरं, मग एवढं सगळं यश मिळाल्यानंतरही तुम्ही स्वतःला जमिनीवर कसं ठेवलं?
0: नाही, मुळात कसं आहे ना की यश मिळवणं आणि ते पचवणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि खरं तर माझा जो काही मित्रपरिवार आहे किंवा माझे धुळे शहरातले सगळे जे आहेत ते आपलं होमटाऊन आहे, ही सगळी माझ्या परिवारातली लोक आहेत, त्याच्यामुळे यांच्यासमोर कसला आविर्भाव आणायचा आणि कसला काय. आणि माझा नेचरच मुळात, जे मी मगाशी बोललो ना की माझं मुळात नेचरच खूप सोशिक आहे आणि मला ते गर्व वगैरे हा प्रकारच नाही आहे. मला अगदी कोणीही बोलवलं, मी झोपडीतसुद्धा जातो, मला माझे बरेचसे फॅन सांगतात सर तुम्ही माझ्या घरी या. आता देखील तुम्हाला सांगतो, लता मराठे मॅडमांना तुम्ही ओळखतात, गेले 4 दिवसापासून त्यांचा फोन चालला आहे, माझ्या मुली जे नातू आहेत त्यांना तुला भेटायचंय. तर तसं काही नाही, आणि काय आता एवढं इगो करून.
1: तेच ना, म्हणजे नक्की सर, मी पण तुम्हाला बऱ्याच वर्षापासून ओळखते आहे. तुमचं जे काही नेचर आहे, प्रत्येकाला सोबत घेऊन चालणं, म्हणजे एकट्याने पुढे न जाता आपल्यासोबत कोणाला पुढे नेता येतं का, आणि आपल्यापेक्षाही पुढे गेला तरी त्यासाठी तुम्ही खूप सपोर्ट करत असतात. बरं, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर, शूटिंग दरम्यानचा एखादा मजेशीर किस्सा सांगा ना आम्हाला.
0: हो, माझ्या शूटिंगमध्ये तर बरेच मजेशीर किस्से घडले आहेत. त्यातला एक किस्सा असा होता, झांगडू चित्रपटाचाच होता तो. तर त्यात एक सीन होता की त्या सीनमध्ये मी विहिरीमध्ये पडतोय.
1: बरं,
0: हा म्हणजे हिरोईन पडलेली आहे, मी तिला वाचवायला पडणार आहे खाली. तर प्रोड्युसरने 3 ड्रेस आणून ठेवले होते सेम, कारण एकदा ओला झाला की मग तो सुकवा आणि तोपर्यंत तर शक्य नव्हतं. 3 ड्रेस त्यांनी आणले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की भटू बघ बाळा, तुला तुझ्या 2 चान्स आहेत, 3 आणले, तिसरा व टेक व्हायलाच पाहिजे. आणि मग झालं, पहिला कट झाला, पडताना काहीतरी चुकलं, म्हणजे कधी कलाकाराची चूक असते असं नसतं, काही वेळेला टेक्निकल लोकांची चूक असते, काही वेळेला काय वेगवेगळ्या अडचणी असतात शूटवर. तर 2 वेळा झाला आणि तिसऱ्यांदा त्यांनी मला सांगितलं की आता हा शेवटचा ड्रेस आहे, प्लीज प्लीज प्लीज. आणि मलाही माहिती होतं की हे आता जर कधी जर कट झाला तर पुन्हा नवीन ते ड्रेस सुकवा, प्रेस करा,
1: म्हणजे
0: शेड्यूल आणखी डिले होणार होतं. आणि सगळ्यांना सूचना केल्या आणि मग आम्ही तो टेक ओके केला. तर असे भरपूर अनुभव आहेत शूटिंगचे. कंटिन्युटी एक प्रकार असतो मॅडम, एखादा सीन असतो तुम्ही आज करतायत आणि याची कंटिन्युटी जी आहे तो सीन तुम्ही 8 दिवसाने करणार आहात.
1: हो,
0: तर तुम्ही आता घरातून निघालायत, मी भाजी घेऊन येतो का, आई तुम्ही कट टू झालात, बाहेर निघालात, आता तो बाहेरचा सीन 8 दिवसांनी घेणार आहे, पण त्यावेळी तुमचा कॉस्ट्युम हाच हवा जो तुम्ही आईशी बोलून निघालेत तो.
1: हो हो,
0: तर ती कंटिन्युटी जपणं हे पण एक, म्हणजे त्याचे कंटिन्युटी दिग्दर्शक असतात, पण एक कलाकार म्हणून आपणही ते भान ठेवलं पाहिजे.
1: नक्कीच,
0: तर त्याही चुका आमच्या शूटिंगच्या दरम्यान बऱ्याच वेळा होतात,
1: होत असतात.
0: काही वेळेला कोणी हातात ब्रेसलेट घालून येतं, पुढच्या सीनला ब्रेसलेट गायब, असे गमती जमती घडत असतात.
1: बरं, म्हणजे खूप छान पद्धतीने चालत असतो हा जो आपला काही सीन कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतो तो. तर हे सगळं होत असताना सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, आत्तापर्यंतच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणासोबत काम करायला जास्त मजा आली?
0: तसे तर माझे आयरणीतले जेवढे कलाकार होते ते सगळेच खूप कोऑपरेटिव्ह, आणि म्हणजे खरं म्हणजे आम्ही एकमेकांना परिवारच समजायचो. विद्याताई भाटिया असो, वनमाला बागुल असो, विलास मोरे आहेत, विजय जगताप आहेत, आणि तुमच्यासोबतही मी बरंच काम केलं आहे. तर आपला जो आयरणी परिवार आहे सगळा, आता परिवारच म्हणतो मी, आणि मराठीत देखील मी कामं केली आहेत. आता सगळेच कलाकार आपल्याशी सेटवर चांगलं वागतात, बोलतात, त्यानंतर हाय हॅलो होत राहतं. तर एकंदरीत चांगला अनुभव आहे, वाईट अनुभव खूप
1: कमी सारखाच आला. बरं, मग आतापर्यंतच्या तुम्ही बऱ्याचशा भूमिका केलेल्या आहेत, असं वाटतं का की एखादी भूमिका माझी ही करायची राहून गेली?
0: हो, मला खरं तर आहे ना एका बेड्या भिकारीची भूमिका करायची आहे.
1: बरं,
0: हा, आणि ती भूमिका मला अजून मिळालेली नाही आहे. माझा शोध चालू आहे आणि बघूया कधी योग येतोय ते.
1: बरं, खूप छान अशी मनामध्ये तुमची कल्पना आहे आणि तो रोल तुम्ही

0: खूपच छान पद्धतीने साकारू शकतात. सर, एवढ्या सगळ्या या व्यस्त जीवनामध्ये, व्यस्त आयुष्यामध्ये, म्हणजे बघा, तुमचं आज काम इकडे असेल तर उद्या तिकडे असतं, अशा बऱ्याचशा, म्हणजे कलाकाराला कसं असतं, एक स्थिर आयुष्य नसतं. आज इकडे आहे तर उद्या तिकडे आहे, मग या सगळ्या व्यस्त आयुष्यामधून तुम्ही परिवारासाठी वेळ कसा देतात?
1: परिवारासाठी तर आपण हे सगळं करतो ना, त्यामुळे परिवाराला वेळ देणं हे तर फार महत्त्वाचं असतं.
0: सर, तुम्हाला या म्हणजे अभिनया व्यतिरिक्त अजून कोणकोणते छंद आहेत?
1: मला सुरुवातीच्या टप्प्यात क्रिकेट खेळायचो, मी खूप आवडायचो मला क्रिकेट. त्यानंतर बुद्धिबळाचा प्रयत्न केला, परंतु तो काही जमला नाही मला. बाकी फुटबॉल कधीतरी खेळलेलो आहे. आणि दुसरा छंद जर म्हणाल तर पत्ते, बस.
0: बरं, एवढ्या सगळ्या या गोष्टींमधून तुम्हाला कधीतरी तणाव पण येत असेल, टेन्शन पण येतं, तर तणावामध्ये तुम्ही स्वतःला कसं सावरतात?
1: परमेश्वराची कृपा म्हणा किंवा माझी मागच्या जन्माची काही पुण्याई म्हणा, तर माझ्या आयुष्यात खरंच आजपर्यंत म्हणजे इतके तणावाचे क्षणच आले नाहीत की त्याचं मी टेन्शन घेईल असं. आणि त्यामुळे मी खरंच देवाचे आभार मानतो की त्यांनी मला एक छान असं आयुष्य दिलं ज्याच्यात मला तणाव हा माझ्या आयुष्यातला भागच आला नाही. एका चांगल्या फॅमिलीतून, एका सुखवस्तू फॅमिलीतून मी बिलॉंग करतो, त्यामुळे आर्थिक अडचणी कधी आल्या नाहीत. माझं नातं गोतं इतके छान आहेत सगळे स्वभावाला. त्याचप्रमाणे माझा मित्रपरिवार आहेत, माझे मित्र आहेत प्रशांत ठाकरे, प्रशांत पाटील, भरपूर मित्र आहेत माझे. मुकुंद शिनकर आहे, मनोज पोद्दार आहेत, गुणवंत पाटील आहेत. ही सगळी जी माझे मित्रांचा गोतावळा आहे, ह्या लोकांनी मला कधी असं जाणवून दिलं नाही की मी काहीतरी वेगळं आहे. म्हणजे त्या लोकांनी मला खरंच सांभाळून घेतलं सगळ्यांनी. मित्रपरिवार झाला, नातेवाईक झाला, धुळे शहरातील सगळे नागरिक. मला प्रत्येक कार्यक्रमात बोलवले जातं. मी होम मिनिस्टरचाही कार्यक्रम करतो आणि लोक खूप कुतूहलाने, प्रेमाने आणि कौतुकाने माझ्याकडे बघतात आणि तोच माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असतो.
0: खूपच छान. असं सांगावंसं वाटतं, साने गुरुजी नेहमीच म्हणतात सर की ज्याला मित्र आहेत त्याने ते सांभाळून ठेवावेत, ज्याला मित्र नाहीत त्याने कमवावेत, पण आयुष्यामध्ये मित्रांशिवाय जगण्याची वेळ कोणावरच येऊ नये. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ही सगळे मित्र तुम्हाला खूप छान भेटलेले आहेत. बरं सर, या मुलाखतीमध्ये पुढे जात असताना तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की अभिनय क्षेत्रामध्ये जे काही तरुण येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार?
1: अभिनय क्षेत्र हे अतिशय चांगलं आहे, परंतु येण्याच्या अगोदर जसं आपण होमवर्क करतो तसं त्यांनी कुठेतरी त्याची एक तयारी केली पाहिजे. शाळेमध्ये असताना गॅदरिंगच्या माध्यमातून नाटक असेल, एकपात्री असेल, एकांकिका असेल किंवा पथनाट्य असतील, विविध स्पर्धांमधून त्यांनी स्वतःतला अभिनय क्षमता आधी विकसित करून घ्यायला हवी. आणि आपलं नाणं ज्यावेळी खणखणीत वाचतंय त्यावेळी पोटापाण्याची व्यवस्था करून आणि मग मुंबईचा मार्ग करू शकतात. जसं की आता आपण बघतो ऐराणीमध्ये सचिन कुमावत आहे. सचिन कुमावत मुंबईला गेले, त्यांनी तिथे भरपूर स्ट्रगल केला आणि मग पुन्हा ते खानदेशात परत आले आणि त्यांनी स्वतःचं राज्य उभं केलं. एक एक ऐराणी गाणे केलेत आणि आज तो माणूस महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार काल परवा त्यांनी घेतला. बिग बॉस सारख्या अतिशय मोठ्या शो मध्ये जाऊन आले. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही तुमच्या गावात शिवात राहून देखील पॉप्युलर होऊ शकतात, सेलिब्रिटी होऊ शकतात, नाव कमवू शकतात.
0: नक्कीच. यशस्वी कलाकार होण्यासाठी आपल्यामध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे?
1: सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात संयम असायला हवा. दुसरी गोष्ट, तुमच्यात चिकाटी असली पाहिजे. आणि जे म्हणतो ना आपण की डोक्यावर बर्फ आणि जिभेत साखर असली पाहिजे. कारण की आमच्या क्षेत्रात आहे ना, खूप शूटिंगच्या वेळेला खूप तणावाचं वातावरण असतं. कारण दररोजचा लाखो रुपयाचा त्यांचा खर्च असतो आणि अशा वेळी एखाद्या व्यक्तीमुळे पूर्ण युनिट ज्यावेळेस वेठीस धरलं जातं त्यावेळी चिडचिड होणे स्वाभाविक असते. त्यामुळे तो प्रसंग कसा हाताळायचा ह्याचं देखील आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे.
0: नक्कीच. सर, आज आकाशवाणीत तुम्ही आलात, पण तुमचा अनुभव काय आहे आजचा?
1: नाही, ॲक्च्युली मी अनेक क्षेत्रात काम केली आणि मला नेहमी असं वाटायचं की रेडिओवर मी कधीतरी यायला हवं, परंतु आज ते देखील स्वप्न माझं पूर्ण झालं. तर रेडिओ ही तर फार ना, म्हणजे आम्ही आमचा जो काळ होता त्यावेळी टीव्ही नव्हताच, फक्त आणि फक्त मनोरंजनाचं एकमेव साधन म्हणजे रेडिओ होता. बिना का गीतमाला, शिबा का गीतमाला, इतकं सुंदर असं वाटायचं. आणि आज पुन्हा त्या भावविश्वात तुमच्या निमित्ताने मला जाता आलं, त्याबद्दल मी खरंच धुळे आकाशवाणी केंद्र आणि आपला मनपूर्वक आभारी आहे.
0: बरं सर, जाता जाता आपल्या सर्व श्रोत्यांसाठी काय संदेश देणार आज?
1: श्रोत्यांसाठी माझा एकच संदेश असेल,

0: बघा, तुम्ही कलाकार असाल तर तुम्ही तुमच्या कलेवर फोकस करा. तुमचा रंग काळा असेल, घाबरू नका. तुमची उंची कमी आहे, घाबरू नका. तुम्ही लठ्ठ आहात, घाबरू नका. तुमच्या अभिनयावर फोकस करा, 100% जग तुमचा सन्मान करेलच.
1: क्या बात आहे, खूपच छान. सर, तुम्ही आज आकाशवाणीत आलात, खूप छान अशा गप्पा या ठिकाणी आपल्या झालेल्या आहेत की संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत यशस्वी वाटचाल करणाऱ्या आपल्या भटू चौधरी या कलाकाराचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आकाशवाणी धुळेच्या या स्टुडिओत आलात, त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद.

ड्रीम गर्ल या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, 1969 साली राज खोसला यांनी निर्देशित केलेला दो रास्ते या सिनेमातून राजेश खन्ना आणि मुमताज यांची सुप्रसिद्ध जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. या चित्रपटाची कथा ख्यातनाम मराठी लेखक चंद्रकांत काकोडकर यांची होती. या चित्रपटाचे संवाद अख्तर रोमानी यांचे होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं सुंदर संगीत, आनंद बक्षी यांचे गीत. या चित्रपटानंतर राजेश खन्ना सुपरस्टार झाले आणि काकोडकरांनाही या चित्रपटाच्या कथेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं.

शैलेंद्र सिंग आणि कंचन यांच्या आवाजात रफू चक्कर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गुलशन बावरा यांच्या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

0: स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
2: बोला।
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
1: अच्छा आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
1: बस
2: बस
1: समजलं।
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
0: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा।
3: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून।

किशोर कुमार यांच्या आवाजात जहरीला इन्सान या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. श्रोते हो, दिलीप कुमार 50 आणि 60व्या शतकातला सुपरस्टार. 50च्या उंबरठ्यावर असताना सायरा बानोशी त्यांचा निकाह झाला. 1970 मध्ये या जोडीचा पहिला चित्रपट गोपी होता. त्यांचं वय तर वाढत होतं, पण अभिनयाचं अंग काही संपलेलं नव्हतं. मुशीर रियाज यांच्या बैराग या सिनेमात त्यांची तिहेरी भूमिका होती. ज्वारभाटा ते बैराग अशी दिलीप कुमार यांची 32 वर्षाची नायकाची भूमिका होती. आणि बैराग नंतर 5 वर्षांनी म्हणजे 1981 मध्ये ते क्रांती या चित्रपटातून आपल्याला दिसले. त्यांचा मेन अभिनय असलेला बैराग हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. चला त्यातलं गाणं ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरे यांचं झुटा कही का या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. शंभर पूर्णांक पाच दशांश मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

ते लोकगीत आपण ऐकलं. यानंतर एक कविता होत आशा भोसले मोहम्मद रफी यांच्या आवाजातील वर्मा मलिक यांचं गीत. नागिन या चित्रपटाला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

आशा भोसले यांच्या आवाजातील धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकविता होत.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना, तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात.

0: खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझं इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं

0: अगर या कुणाचा फोन आहे बघ बरं.
1: आई, कामवाल्या मावशीचा फोन आहे. हॅलो. हां मावशी, काय म्हणताय? आईशी बोलायचं आहे. बर बर, देते हां आईला फोन. आई, ए आई.
0: हां
1: मावशींना तुझ्याशी बोलायचं आहे गं.
0: बरं, दे इकडे फोन. हॅलो. हां बोला मावशी, काय म्हणताय? बरं नाही आहे, ताप आला आहे आणि डोकंही दुखत आहे. अहो मग कशाला येत आहे कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. हं, काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आहे होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही, अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला. चांगला आराम करा. हां मग या, आधी तब्येत महत्त्वाची. हां काय काय म्हणताय कॉलनीत? हो हो कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाही आहेत म्हणून. हां बरं, ठेवू का मग फोन? हो हो, बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात, हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी.
2: काय गं रश्मी, काय म्हणतायत मावशी?
0: त्यांना बरं नाही आहे ना, म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या.
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4-5 वी तर आहे.
0: हो ना.
2: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
0: हो ना, तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंच बघ.
3: आणि आजी, लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बालकामगारच ना.
2: हो.
3: आणि हा बालकामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
1: म्हणूनच म्हणते बालमजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय का रिया तुझं? पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसतं रे. कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो मुलांना कामाला लावावं लागतं रे.
1: अगाजी, परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं, शाळेत जातोस का? तर तो म्हणला, कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही 4 भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोलमजुरी करून कसं बसं घर चालवती. आम्ही चौघं जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
0: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
3: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना. तो मिळालाच पाहिजे.
0: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं, नाही का?
2: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठीच समाजामध्ये जागृती

0: निर्माण करणं महत्त्वाचं आहे बघ.
1: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं. बरं करिया, यापुढं लक्षात ठेव.
2: कुठला क्रमांक म्हणलास दादुड्या?
1: 1098 चाइल्ड हेल्पलाईन.
2: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
1: आता कोण आहे बरं? हॅलो, कोण बोलतंय? कोण? छकुली? काय म्हणतेस ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बरं थांबा देतो. चारवाजी, छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.
3: हा दे इकडे फोन दे.
1: घे.
3: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल. तो केला आहे का बरं तू पूर्ण? केला आहे तरी जाऊ देत नाही. दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाही आहेस? असं होय. अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा. खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला. दे तिला फोन. छकुली, अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं? अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही. बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बाळा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन?
1: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटतं छकुलाबाई.
3: हो ना रे,
2: पण आजी सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ. खेळू द्यायचं ना तिला, अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
3: अगं पण
1: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे. आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना, शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ.
2: म्हणजे?
1: अगं रिया, आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ, कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
2: हो.
1: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
2: कोणती रे दादुड्या?
1: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात.
2: हो रे.
1: त्यांच्याशी शेकहँड करतात, गळा भेट घेतात. यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती, म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
2: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
3: हो ग रिया, खरं बोललीस तू. सुमन आत्या छकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीचंच आहे अगं. अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
1: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने छकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
2: म्हणजे छकुलीनं खेळायचंच नाही?
3: अरे असं कुठे म्हणाले मी, पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं?
4: हा तसंही तिची जेवणाची फार नखरेत बरं का, पालेभाजी नको, भोपळं नको, आणि दूध तर ती पितच नाही हो. बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला. चांगलं आहे का ते?
3: नाही ना गो.
1: ए आई, छकुली तर जाणून बजून लहानच आहे ना, पण रिया काही कमी नखरे करते का खायचे?

0: तिला तर सारखं चमचमीत कुरकुरीत मसालेदार चांगलंच खायला लागतं ना.
1: ए दादुड्या, माझ्याव का घसरलास?
0: का म्हणजे मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
1: हो खाल्ली. मग आईने काय शेपूची भाजी केली होती आणि ती माहिती आहे ना मला, तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही.
2: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीचं काय?
1: ए आजी, कडू लागते ती भाजी.
2: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बर का? त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
3: काय मेथीच्या भाजीचं?
2: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
3: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग, कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू? आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा भुसका तोंडात घेतला. हे काय असं?
0: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते, किंवा आंबाडीमध्ये केसांचा भुसका. अगं, माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना, तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे, असे हाल की विचारताच होईना. मी म्हटलं का बरं? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती. म्हणलं मग? तो म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत.
3: म्हणलं
0: मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केसच चिरलेली होती.
3: अरे बाई,
0: मग तू बघ, म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना.
1: हा बरोबर आहे.
0: शेपू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
3: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली 4 वेळा धुतली होती. पण काय झालं माहितीये का, ती मेथीच चांगली नव्हती.
2: अगं, त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना. नीट पाहून आणायची ना रिया मेथीची जुडी.
1: मी नव्हती का आणली आजी, या दादुड्यानेच केला होता तो बाजार हाट, त्याने आणली होती ती. त्याला काही कळू नाही का?
3: ए त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची कामं करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस हा तू रिया.
1: ए काय ग आई?
2: रिया, आई म्हणते ते बरोबर आहे बर का.
1: काय आजी, तू पण?
2: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया.
0: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का. आणि या लाडामुळे आहे ना जरा ती कामचुकार झाल्यासारखी वाटते.
1: कामचुकार? मीच कामचुकार?
0: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना 2-3 दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाहीयेत ना, मग हिलाच भांडी घासेल सांग.
2: खरं आहे तुझं राहुल.
1: ए दादुड्या, काही पण का,
0: मग बरोबर आहे ना, तेवढंच जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
1: ए दादुड्या, लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
0: हो का?
1: 1098 वर फोन करून सांगेन.
3: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांचं तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
0: बरोबर,
1: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
3: मग
1: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादुड्या घासेल.
2: वा वा,
0: कबुले आर्या कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
1: कोणती?
0: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना, ते सर्व सोडावे लागतील बर का.
2: खरं आहे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा, प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहतं
0: आणि मनही शांत राहत.
2: खरंय तुझं.
4: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
0: रिया तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचा नाही का?
2: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना.
1: हो हो माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
0: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
2: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
3: काय?
2: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ती आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी, तर आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
3: बर,
2: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
3: बर.
2: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही तर हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
3: हो अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.

0: ए किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या।
1: हे मात्र अगदी छान।
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड। करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं।
2: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलकं फुलकं।
1: हलकं फुलकं, हलकं फुलकं। हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत। या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ। मैत्रिणीनो, आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची। मैत्रिणीनो, खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आला आहे, आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना। त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ही आहे आंब्याचा शिरा। तर मैत्रिणींनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो, त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे। तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध, आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स। तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे, आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे। जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो, त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे। आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो, त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा। मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा, आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे। जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो, त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे। आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो, त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे, आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे। आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल, त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे, आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे, आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही, आणि शिरा आपला होत आला आहे की नाही। हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे, आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत। खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो, त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो। मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी। मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला। सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं, त्यातलंच त्यांचं हे एक

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण याबाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्त्वाची समस्या आहे. नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉक्टर भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्त्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला

0: थांबवायचं असेल किंवा त्यांना उत्तरं द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्त्व काय, कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे दोन डोळे मिळतात, त्यामुळे दोन व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रूप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं.
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्रासारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खाजगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इवन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देतायत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीने जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
0: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का, आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते.
1: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी, म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते, त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मूत्रबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय BP अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं तरीही नेत्रदान होऊ शकतं.
0: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो, म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतं का आपण.
1: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडंसं याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे, जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून

0: प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा. या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
1: म्हणजे फक्त जन्मतःच अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही. त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
0: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते. कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते, ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. तर हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते, ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते. किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्याची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
0: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात. त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो. त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपर्यंत तर तो करू शकतो.
0: मगाशीच जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाही आहे. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे

0: थोडे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिको लीगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का, आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात, तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील अपघातामध्ये किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन

0: अरे नक्कीच घेतले जाऊ शकतात, तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील हातामध्ये, किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्त्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर. मॅडम, आत्ता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत, पण नेत्रदानाचं, दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारणं आहेत? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारणं काय आहेत?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20 ते 22 हजार दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40 ते 44 हजार डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्हीमधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2000 ते 2200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5 हजार कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्ही चाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात. चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्त्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयीसुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही. त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं. त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
1: मी आता त्याच प्रश्नात

0: कडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत, तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खरं तर
1: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर याबाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
0: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे?
1: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशाप्रकारे उपयोग झाला आहे, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट आहे चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शनं भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे,
0: सोशल मीडियाचा वापर.
1: सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात, तर तीही एक तुमच्यासाठी जमेची बाजू होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
0: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे, आणि आत्ता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्रपेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते?
1: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळं किंवा काही खाजगी हॉस्पिटलं यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व करणं, एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमानी पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल, आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल, तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास पूर्ण महिना 12ही महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथं पूर्ण वेळ नेत्ररोग तज्ज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
0: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
1: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न

0: फक्त भित्तीपत्रक, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्त्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं, किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरे इन्सेंटिव्ह्स द्यायचा प्रयत्न केला, तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
0: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत. आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. जसं आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे, यातलं की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव कथन होतं, याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत, अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
1: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये, तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
0: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा, म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात,
1: फॅसिलिटीज.
0: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते, ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या प्रकारे घडते. त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
1: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो?
0: नक्कीच, नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या, त्यातून धर्म किंवा समजुतींच्या,
1: देवाशी रिलेटेड ज्या समजुती
0: ज्या असतात, यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ड असतो, अडकलेला असतो. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्त्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
1: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही, हे एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम, सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
0: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की, मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल, जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, नीट सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
1: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
0: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता,

0: जेव्हा तुम्ही हे डोळे देता तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता पण तुमच्याबरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते. तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता हे जग अनुभवता.
1: आणि तुमच्या डोळ्यांनी कुणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात माझ्या माध्यमातून, आज इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

उद्योग क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पीव्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथे झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक

तेजसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर

0: केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडाविश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्यानं मिळवला राज्यात 2रा क्रमांक. धुळे जिल्ह्यातील 18,52,548 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी. आदिवासी तसंच दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत आणि नवापूर तालुक्यात बनावट युरियाच्या कारखान्यावर कारवाई. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
2: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात 2रा क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत April 2026 पासून आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 2,23,203 अर्ज ऑनलाइन प्राप्त झाले असून त्यापैकी 1,99,437 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामधील 1,91,437 सेवा कालमर्यादेत देण्यात आल्या आहेत. या कामगिरीमुळे धुळे जिल्हा राज्यात 2रा तर नाशिक विभागात 1रा क्रमांकावर आहे. महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अर्ज प्रक्रिया मंजुरीचे स्तर तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे अशी माहिती सचिव तथा जिल्हा सेतू समिती निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींपैकी 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 85 गावे पाणी पुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना 1 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाईबाबत नुकतीच शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री रावल यांनी विविध कामांचा आढावा घेतला. 85 गावे पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यात 18,52,548 मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही

0: या जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विश्वते यांनी दिली आहे. या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1752 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन पूर्ण भरलेले गणना पत्रक मतदारांना वितरित करतील आणि भरलेले अर्ज पुन्हा संकलित करण्यात येणार आहे. मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निगर्भित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहणार आहे. या समितीत राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा, पोषण, सिकल सेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बोरझर या मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मध उत्पादन, मधमाशी पालन आणि ग्रामोद्योगाशी संबंधित विविध उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी गावातील मध उत्पादन, शेतकरी आणि स्वयंरोजगार उपक्रमात कार्यरत लाभार्थ्यांशी संवाद साधला. बोरझर गावात राबवण्यात येत असलेल्या मध उत्पादन उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: खिल उठते हैं, लेकिन यही मोहब्बत जब अधूरी रह जाती है या बिछड़ने की दास्तान बनती है, तब वही फूल यादों की चुभन और अशकों की नमी में बदल जाते हैं. मोहब्बत इबादत भी है और इकरार भी है, मुकद्दर के इम्तिहान की तरह कठिन भी. शायद इसीलिए मोहब्बत का फ़लसफ़ा अजीब होते हुए भी बेहद खूबसूरत है, क्योंकि ये इंसान को जीना, मुस्कुराना, इंतज़ार करना और कभी कभी टूट कर फिर से संभलना भी सिखा देता है और बहुत सहनशीलता भी सिखाता है. एक श्रोता ने लिखा है कि मेरे चाचा जी बाहर गांव सर्विस करते थे, तो उन्होंने एक रेडियो लाया था. वो वापस सर्विस पे जाते थे तो रेडियो पूरे दिन मेरे पास रहता था. तो आज की इबारत बहुत सुंदर लग रही है और मैं वो दिन याद कर रहा हूँ. शुक्रिया इस बात के लिए. अब बहुत सारे श्रोताओं की ओर से इस गाने की फरमाइश आई है, फिल्म ये रात फिर ना आएगी, और जो इबारत है, इबारत में जो शब्द है, फिर मिलोगी कभी इस बात का वादा कर लो, तो इसमें कई शब्द आ जाते हैं. प्यार वाले शब्द भी आते हैं, इकरार वाले भाव भी आते हैं. तो सुनिए ज़रा ये गाना और हमें बताइए कि किस पर फिल्माया गया है ये गीत और गीतकार का नाम. और आपको अपनी मुलाकात याद आती है किसी से, तो वो भी आप साझा कर सकते हैं. यादों के गलियारों में आप टहल रहे हैं इन गानों के माध्यम से, तो अपनी यादें साझा करते चलिए विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर. कभी किसी से आपने ये बात कही थी जो गाने में है? कभी किसी से पूछा फिर कब मिलोगी?

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि

0: रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीना

चोक्सी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता, तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या पी व्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युझ्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दरानं करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ST प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या खास कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण गायत्री
1: आणि मी मानस
0: तुम्हा सर्वांचं युववाणी कार्यक्रमात स्वागत करतो.

0: मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण खूप महत्त्वाचा आहे बरं का। तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ माहिती देणारा नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे।
1: हो ना, अगदी बरोबर। आज आपण बोलणार आहोत नेत्रदानाबद्दल, म्हणजेच डोळ्यांचे दान करून एखाद्याला नव्या दृष्टीची भेट देण्याचा संदेश देणारा दिवस।
0: हो ना, नुकताच आपण 10 जून रोजी डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिवस साजरा केला। आणि गायत्री, आपण अनेकदा रक्तदान, अवयवदान याबद्दल ऐकतो पण नेत्रदानाबाबत अजूनही समाजात बरेच गैरसमज येत नाही का?
1: हो ना मानस, पण खरं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे डोळे दोन अंध व्यक्तींना नवीन आयुष्य देऊ शकतात। किती सुंदर कल्पना आहे ना, की ज्यांनी कधीच सूर्योदय पाहिला नाही त्यांना अचानक रंगांची दुनिया दिसू लागली तर कसं वाटेल।
0: खरंय, खूपच भावनिक विचार आहे। आपण अनेकदा म्हणतो जग बघायला डोळे असावेत, पण काही लोक जन्मापासूनच किंवा काही कारणांमुळे हे सुंदर जग बघू नाही शकत।
1: आणि अशा वेळी एखाद्याचं नेत्रदान करणं त्यांच्या आयुष्यात किती प्रकाश आणू शकतं ना।
0: गायत्री, खरं सांगू, पूर्वी मला वाटायचं नेत्रदान म्हणजे खूप मोठी प्रक्रिया असेल, खूप क्लिष्ट असेल।
1: अरे मला पण माहितीये का की माहिती घेतल्यावर आणि जाणून घेतल्यानंतर समजलं की ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते।
0: अरे वा, म्हणजे आपण या जगातून गेल्यानंतरही कोणाच्या आयुष्यात उजेड ठेवू शकतो।
1: एक्झॅक्टली।
0: आणि विशेष म्हणजे नेत्रदानासाठी वयाची कोणतीही अट नसते, चष्मा असला तरीही व्यक्ती नेत्रदान करू शकतो।
1: हो ना, आपल्याला हे माहितीच नाहीये पण योग्य माहिती आणि जागरूकता याबाबत असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात आपण एका खास मुलाखतीतून याबद्दल जाणून घेणार आहोत।
0: हो, आज आपण भेटणार आहोत अशा दोन तरुण मुलांना ज्यांनी अंध व्यक्तींसाठी एक अत्यंत उपयुक्त असं मोबाईल ॲप तयार केलंय।
1: हो ना, आणि आजची ही तरुण पिढी फक्त स्वप्न पाहत नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणते हे पाहून खूप अभिमान वाटतो।
0: त्यांच्या या कल्पनेमुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं होतंय आणि विशेष म्हणजे ही कल्पना त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून सुचलीये बरं का।
1: खरंच ना, आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीये तर समाजात बदल घडवण्यासाठी देखील पुढे येते हे पाहून ना खूप छान वाटतं।
0: गायत्री, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं, नाही का?
1: अगदी खरं आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल। कदाचित तुमच्यापैकीही कोणाच्या मनात समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं यासाठी एखादी नवी कल्पना देखील जन्म घेऊ शकते।
0: मित्रांनो, नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचं दान नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास
1: आणि त्या प्रवासात प्रत्येकाची छोटीशी जाणीवही मोठा बदल घडवू शकते। म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण या नेत्रदानाबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि इतरांनाही सांगूया, समाजात जागरूकता निर्माण करूयात।
0: चला तर मग आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या मुलाखतीची। आपण आज ऐकणार आहोत शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांची गायत्रीने घेतलेली मुलाखत।
1: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी गायत्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आपल्यातलेच काही युवा

0: आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा. या आपल्या युवा मित्रांनी अंध व्यक्तींसाठी असं एक उपयुक्त ॲप तयार केलंय ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आणि आज आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी हे ॲप कसं निर्माण केलं आणि त्या ॲपमुळे अंध व्यक्तींना कसा फायदा होणार आहे आणि त्याची उपयुक्तता कशी ठरणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये ओजस आणि शौनक, तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
2: थँक्यू गायत्री.
0: तर ओजस आणि शौनक, मला सांगा की लेट्स सी हे तुमच्या ऍपचं नाव आहे, तर या ऍपची संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली, यामागे काही प्रसंग आहे का?
2: माझे वडील ॲडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांना दुर्दैवानी 4 वर्ष आधी अंधळपण आलं, तर त्याच्यामुळे ते जे ऑफिसचे कामं करायचे आणि त्याच्यात त्यांना असं खूप अडथळे यायचे, कारण त्याला दिसायचं नाही आणि त्याला कम्प्लीट ब्लाइंडनेस आलता, आणि लेट ब्लाइंडनेस आल्यामुळे त्यांना वाचायच्या गोष्टी चालायच्या याच्यामध्ये खूप त्रास यायचा. मग आता एआय चांगलं झालंय की एआय ची टेक्नॉलॉजी खूप चांगली आली, तर आणि ऍप बनवणं पण खूप सोपं झाल्यामुळे आपण एक सिम्पल ऍप बनवलं होतं स्टार्टिंगला.
0: म्हणजे तुम्ही दोघांनीच बनवलं?
2: हा, इनिशियली मी घरी बसून असंच एक ऍप बनवलं होतं, 1 पेज, की ज्याच्यामध्ये एआय वापरून, जेमिनायचा गुगल एआय वापरून हा ऍप केला, की ज्यांनी ते त्यांचे पेपर वाचणे, त्यांचे ऑफिसचे डॉक्युमेंट वाचणं, घरामधल्या गोष्टी जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतील.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी त्यांना उपयोग होईल म्हणून ते बनवलं. ओके, मग त्यानंतर पुढे हे ऍप बनवावं हे कसं तुला सुचलं?
2: तर जेव्हा हा ऍप बनला तर माझ्या बाबांना तो खूप आवडला. तो आधी खूप सोपा ऍप होता, की 1 बटन ऍप होता. त्याच्यानंतर मी हा ऍप माझ्या मित्रांना सांगितला, डॉक्टर ओजस मुंदडा आणि श्रीनिवास खिस्ते. तर जेव्हा ह्या दोघांना कळालं आणि माझे वडील पण म्हटले, तर सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण हा ऍप जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचवू.
0: बरोबर.
2: मग आम्ही तिघांनी मिळून एक टीम केली आणि आम्ही मग संभाजीनगरमध्ये जी RR बाहेती शाळा आहे मुलींची अंधशाळा, तिकडे गेलो, त्यांची भेटघाट घेतली आणि त्यांच्याकडून मग आम्हाला कळालं की त्यांचे अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कसा ऍप हवा. मग अशी ती आमची ही सुरू झाली जर्नी आणि त्याच्यात मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो आणि अशी टीम बनून मग आम्ही जाऊन भेटी घातली.
0: पण नंतर तुला ते अजून मोठ्या प्रमाणात करता येईल असं वाटलं आणि त्यामुळे या ऍपची सुरुवात झाली. नक्कीच. तर ओजस, आता शौनकनी सांगितलं की तुम्ही अंधशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, तर मला सांगा की त्या भेटींमधून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या?
1: एक तर खूप लोकांना असं वाटतं की डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना लर्निंग डिसेबिलिटीज पण असणारच, किंवा ते खूप काही काम करू नाही शकत और दे आर नॉट ॲज केपेबल. पण तिथं जाऊन आम्हाला हे कळालं, ते स्वतःचं सगळं काम करतात, ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये फाईल्स तयार करतात, बाकी पण खूप गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात, घरगुती हे जे म्हणतात गृहउद्योग, हाऊस होल्ड इंडस्ट्रीज ते काम करतात. तर आम्ही जेव्हा गेलो, इनिशियल ऍप सुद्धा त्यांना खूपच छान वाटला आणि ते वापरून बघत होते की मागेच्या दिवाराच्या भिंतीचा रंग काय आहे, किंवा ते एकमेकांना बघत होते की हे कशी दिसती ही.
0: अच्छा, म्हणजे ते ऍप तुम्हाला सांगतं का?
1: हा. तर त्याच्यानंतर आम्ही बघितलं, त्यांना विचारलं त्यांची काय काय समस्या येतात. जसं त्यांचं हे असतं की खूपदा ते पडतात किंवा काय असतं, ऍपनी ते बघू शकतात की या रस्त्यात काही आहे की नाही, काही अडचण आहे की नाही, ते करू शकतात. हो, मग त्यांना हे असतं की कपड्यावरचे दाग वगैरे दिसत नाही, हे सगळं. तर हे जे त्यांची समस्या आहे, ते किचनमध्ये असो, त्यांच्या वर्कशॉपमध्ये, ऑफिसमध्ये, एज्युकेशनमध्ये जे आहे ते आम्ही बघितले. अजून एक प्रॉब्लेम होता की ते एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन वगैरे कोर्सेस सगळे करतात, पण त्यांना लर्निंग मटेरियल एकदम लिमिटेड आहे, कारण की ते ब्रेल वाचतात किंवा ऑडिओ नोट्स ऐकू शकतात, तर त्यांचे जे स्टँडर्ड टेक्स्टबुक्स आहेत ते खूप काही ब्रेलमध्ये नव्हते.
0: तर त्यांचे जे कमी प्रमाणात,
1: हो, आणि त्यांचे जे मित्र आहेत ते रेकॉर्ड करून द्यायचे आणि मग ते ऐकायचे, पण ह्याच्याने ते डिपेंडन्स वाढतो
0: आणि वेळ पण खूप जातो, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कोणाकडून तरी गरज पडते घ्यायची.
1: म्हणून हे एक होतं शिक्षणात, मग त्यांचं ऑफिसमध्ये जे कार्य आहे त्याच्यात त्यांना मदत होते. तर ते आणि हे जे एकदा त्यांनी कन्वर्ट केलं फाईल, ते रेकॉर्ड करू शकतात परत आणि ते पण ऐकू शकतात.
0: ओके, म्हणजे ऍपमध्ये.
1: हो, तर त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतले आणि मग त्याच्यात अजून श्रीनिवास आणि शौनक दोन्ही एकदम म्हणजे रात्र बसून त्यांनी ह्याच्यात ऍप डेव्हलप केलं आणि मग 8-9 वर्जन नंतर आता फायनल प्रोडक्ट तयार झालं.
0: नक्कीच. तुम्ही हे सगळं मला सांगितलं ऍपचं, पण मला उत्सुकता अशी आहे की तुमचं ऍप नेमकं कसं आहे, तर मला एक थोडक्यात सांगा की म्हणजे तुमच्या ऍपची रचना कशी आहे आणि ते वापरता कसं येतं.
2: तो ऍप आपण जितका सोपा करता येईल तेवढा केला. सगळे आपले अंध मित्र असतात ते लोक टॉकबॅक वापरतात अँड्रॉइड मध्ये. तर टॉकबॅक फीचर म्हणजे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय ते वाचून सांगतंय. तर हा ऍप आम्ही ते विचार करून केला की याच्यामध्ये फक्त 4 बटन ठेवले, स्मार्ट

0: Art view, read text, ask anything on image and ask anything to Gemini.
1: ओके
0: हे चार बटन कसे आहेत. पहिला बटन स्मार्ट व्ह्यू, जेव्हा तुम्ही तो दाबतात तुमचा कॅमेरा एक फोटो घेतो, तो AI ला पाठवतो आणि आम्ही त्याच्यात अशा गोष्टी लिहिल्या जो सांगेल की डिस्क्राईब करतो एका अंध व्यक्तीसाठी. आता जर या स्टुडिओचा फोटो घेतात, इथं टेबलवर हेडफोन आहेत, कुठल्या ब्रँडचे आहेत तुम्ही, तुमचे कसे कपडे घातले, तुमचा चष्म्याचा रंग काय, तुमचे केस कसे आहेत, नंतर मागे स्पीकर आहेत, तुमचे किती मागे स्पीकर आहे, मागची भिंतचा रंग काय, अशा गोष्टी. नंतर दुसरा आहे रीडर टेक्स्ट, तुमच्या समोर एक कागद आहे, तर तुम्ही तो फोटो घेतला, तुम्ही वाकडा घ्या, उलटा घ्या, फक्त त्या कॅम

0: नंतर मागे स्पीकर आहे, त्यांचे किती मागे स्पीकर आहे, मागच्या भिंतीचा रंग काय, अशा गोष्टी. नंतर दुसरा आहे रीडर टेक्स्ट, तुमच्या समोर एक कागद आहे, तर तुम्ही तो फोटो घेतला, तुम्ही वाकडा घ्या, उलटा घ्या, फक्त त्या कॅमेरामध्ये तो फोटो आला, तो तुम्हाला लाईननी पूर्ण वाचून देईल. जुने ऍप कसे असायचे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पेज मध्ये अर्धा पॅराग्राफ असायचा, तर आपले जे जुने ओसीआर ऍप असायचे ते अर्ध्या पॅराला वाचायच्याऐवजी लाईन मध्ये सगळं वाचायचं, जे चूक असायचं. हे आपण असं केलंय की हा इतका स्मार्ट आहे की ह्याला कळतं की कुठून वाचायचं, कुठे थांबायचं, पेज नंबर वेगळं, हे वेगळं. नंतर आस्क एनिथिंग ऑन एन इमेज हा तिसरा बटन आहे. हा असा आहे की जेव्हा तुम्ही तो बटन दाबताल, तो एक फोटो घेईल, तर माईक ऑन होतं, मग तुम्ही त्या फोटोवर काही पण प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ की आता माझे वडील चेकवर सही करतात, फोटो घेतात, ते विचारतात की चेकची रक्कम काय आणि कोणासाठी आहे, तर तो एवढं त्याचं उत्तर घेतो, तर फक्त तेवढंच उत्तर सांगणार. दुसरं तर माझे वडील हे पण करतात की घरी भाज्या वगैरे आहेत तर कुठली भाजी खराब आहे का, फोटो घेतला तर ही भाजी खराब आहे की नाही, त्याच्यानंतर टी शर्ट आहे त्याच्यावर डाग पडलेत की नाही, त्याच्यानंतर सॉक्सचे रंग सेम आहेत का, असे सगळे उपयोग आहेत.
1: आणि एकदम साध्या साध्या गोष्टी त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतात.
0: आणि एआय ची एवढी ही आहे आता क्षमता की, आणि थोडं आपण ऍज अ आम्ही डेव्हलपर आणि टीम मधून ते ब्लाइंड लोकांसाठी तो एआय बनवलाय की त्याच्यामुळे असे सगळे त्याची फीचर्स वगैरे वापरून एक चांगला डिलिव्हरेबल ऍप बनवू शकतो.
1: नक्कीच खूपच छान, आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय ते त्यांना खूपच उपयोगाचं आहे आणि त्यांची लाईफ अजून इझी करण्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. तर असे अनेक तंत्रज्ञान प्रकल्प बाजारपेठ लक्षात घेऊन तयार होत असतात, पण मला सांगा की तुम्ही हा समाजाचा एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे ऍप विकसित केलंय, तर तुमच्यामध्ये ही भावना कशी निर्माण झाली?
2: तर आपल्याच शाळेचा म्हणजे आम्ही 10-12 वर्षांनी एकमेकांना ओळखतो आम्ही तिघ, आणि याच्याच वडिलांना दुर्दैवानी असं हे त्रास झालं, आणि यांनी जे ऍप बनवलं एका रात्रीतच, जे बेसिक ऍप बनवलं होतं त्याच्यानीच त्यांना एवढं लाभ झालं. हा तर हा आमच्याकडे आला हे असं असं मी करतोय, आम्ही सांगितलं की ह्याला आपण अजून रिफाईन करून खूपच छान बनवू शकतो आणि पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात, पूर्ण देशात आणि विश्वात आपण हे पोहोचवू शकतो.
1: बरोबर,
2: म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी आम्ही भायती हे जे शाळा होती तिथं गेलो, आणि पहिलीच मुलाखत जी होती त्यांच्यासोबत, त्याच्यात आम्हाला दोघांना असं आभास झालं की फक्त त्यांना मदत करून, त्यांचं जे हे चेहऱ्यावर स्माइलच बघून जे तुम्हाला भेटतं ते तुम्ही पैशांनी किंवा कशाने पण तुम्ही कमवू शकत नाही.
1: बरोबर,
2: आणि म्हणूनच मग आम्ही प्रयत्न केलं, आणि हे दोन्ही पण त्यांच्या कामासोबत बिझी असतात आणि ऍज अ मेडिकल स्टुडंट माझं पण खूप शेड्यूल टाईट असायचा, पण त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढला, आमच्या फॅमिली सोबत पण सपोर्ट घेऊन आम्ही हे पुढे काम केलं, आणि आज 8-9 इटरेशन्स किंवा वर्जन्स नंतर हा फायनल ऍप तयार झालाय, ज्याच्यात पण अजून आम्ही 10-20 अजून वर्जन्स करणार
1: आहे. ते अजून कसं छान करता येईल याकडे तुमचा प्रयत्न आहे.
0: मोठी लिस्ट आहे आमच्याकडे एक.
1: अगदीच अगदीच. बरं, मला सांगा की लेट्सी हे नाव तुम्ही कसं ठरवलं, त्यामागे काही स्टोरी आहे का?
2: लेट्सी हा आमचा फर्स्ट नाव डिसाईड नव्हता, आमच्याकडे 50 नावांची लिस्ट आहे. आधी आम्ही विचार केला होता की संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदीचा काहीतरी आपण नाव ठेवूया, पण त्याच्यानंतर आम्ही बघितलं की फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा ऍप नाही द्यायचा आहे, पूर्ण विश्वात आपल्याला हे प्रसार करायचं आहे आणि लोकांची मदत करायची, म्हणून आम्ही लेट्सी हा नाव ठेवलं. कारण की हा फक्त 2 सिलेबल्सचा एक छोटासा शब्द आहे आणि त्याच्याने आमचं जे उद्देश आहे ते एकदम क्लिअरली कळतं. लेट सी, सगळे बघूया, अँड सगळ्यांच्यासाठी हे सोपं नाव आहे बोलणं पण, शोधणं पण, आणि सगळ्यांना सर्व विश्वात हा नाव कळेल, म्हणून आम्ही लेट सी हा नाव चूज केलं.
1: ओके, तर रोजस मला सांग, ऍप तर तुम्ही बनवलंय, पण एखादी अंध व्यक्ती जेव्हा हे ऍप पहिल्यांदा वापरणार असेल तर त्या व्यक्तीसाठी हे कितपत सोपं आहे?
2: जे आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे ऍप्स आहेत हे जे बनलेत, जसं जेमिनाय असो किंवा चॅटजीपीटी असो, हे खूप छान ऍप्स आहेत, पण ते असं बघू शकतो आपण की ते एक सुपर कार आहे किंवा लक्झरी व्हेकल आहे आणि ते बनलेले फक्त त्याच्यासाठीच आहे. पण डिसेबल लोक जेव्हा काही वापरतात त्यांना युटिलिटी जास्त महत्वाची असते,
1: तर आम्ही जे
2: आम्ही हे ऍप जे बनवलंय दृष्टीहीन किंवा कमी दृष्टीचे जे लोक आहेत त्यांना हे मदत होतो ह्या ऍपनी. तर सर्वात आधी विचार होता की एकच बटन ठेवूया, पण त्यांच्यासाठी आपण जसं बघू शकतो त्यांच्यासाठी फक्त हिअरिंग एक चांगलं सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणून आपण ते सॅच्युरेट नाही करू शकत, म्हणून आम्ही बटन्स पण टाकले. 5-10 मिनिट्स लागतात त्यांना शिकवल्यानंतर ते ऍप वापरू शकतात.
1: जेव्हा शिकवण्याची गरज आहे समजा,
0: शिकवण्याची गरज पेक्षा आपण असं म्हणू शकतो की हा ऍप वापरायला खूप सोपा आहे, पण ह्या ऍप काय काय करू शकतो, जी क्षमता काय काय, ही खूप मोठी गोष्ट शिकायची. म्हणजे आता जसं मी सांगितलं की प्रिस्क्रिप्शन वाचणं झालं, तर हे अंध लोकांना माहित नसतं की हा ह्याचं उत्तर देऊ पण शकतो की कुठली गोळी आहे. त्याचा ही हा ऍप त्याची गोळीबद्दल माहिती सांगणं की ह्या गोळी कशाची आहे, ह्याची एक्सपायरी डेट काय आहे, नंतर प्रिस्क्रिप्शनवर ही कधी खायची, सकाळी की रात्री.

0: स्त्री, तर
1: ओके.
0: असे जे प्रश्न विचारायचे तर हे क्षमता नाही, तर भाज्यांबद्दल सांगणं ही क्षमता
1: म्हणजे त्यांना माहिती पाहिजे की हे काय काय करू
0: करू
1: शकतं.
0: शकते. हा म्हणजे फोन उघडणं आणि फक्त फोटो घेणं आणि कॉल लावणं हे खूप सोपं आहे, तसं तेवढं ऍप सगळे वापरू शकणार 1-2 मिनिटातच, पण
1: बरोबर आहे.
0: ऍक्च्युअल त्याचं युटिलिटी काय आहे ते कळण्यात थोडं आम्हाला वेळ द्यावा लागतं. कारण की
1: अच्छा.
0: एज्युकेशनमध्ये ते त्याच्यात हे कन्वर्ट करू शकतात, त्यांचे नोट्स, हँड रिटन नोट्स, टेक्स्ट
1: बरोबर
0: बुक्स कन्वर्ट करू शकतात, कामात काही पण खत आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत वाचू शकतात, किचनमध्ये जसं यांनी सांगितलं भाज्या आणि दूध वगैरे काही खराब झालं की नाही ते बघू शकतो आपण. हेल्थकेअरमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. मग बाकी युटिलिटी ॲप्लिकेशन्स असेल, जसं त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना बघायचं की काय कपडे घालायला पाहिजे. आता मोजे 8-10 ठेवले असणार, त्यांना कळणार नाही की कोणतं कोणतं आहे. ते विचारणार की लाल रंगांचे दोन्ही मोजे कुठे आहेत, तर तो सांगेल की एक इकडे ठेवला, एक इकडे ठेवला, तो तो घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर कपड्यांवर पण काही दाग आहे की नाही ते बघू शकतो. आणि एक खूपच छान फीचर डेव्हलप केलाय ह्यांनी आणि श्रीनिवासनी, ते आहे की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकतात आणि विचारू शकतात की ह्या कमरेत काय कुठे ठेवलं. जसं मी हे पेन कुठे ठेवलं, लपून ठेवलं आणि हे व्हिडिओ घेतलं, तो सांगेल. आणि 5-10 मिनिटं आम्ही शिकवलं त्यांना, त्याच्यानंतर आम्ही त्यांचं गेम्स वगैरे त्यांना खेळायला हे घेतो. कारण की आम्ही काहीतरी लपवणार, मग ते फोटो घेऊन घेऊन व्हिडिओ घेऊन घेऊन ते शोधतात आणि मग त्यांच्यात मग ते तसं शिकतात. आणि एक अजून फीचर आहे जे खूप काही ऍप्समध्ये नाही आहे, ऑटो ट्रान्सलेट. तर बरेच जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात ते फक्त मराठीच बोलतात,
1: बरोबर,
0: तर शिक्षणासाठी किंवा काही पण त्यांना इंग्रजी वगैरे टेक्स्ट भेटणार, तर ऑटो ट्रान्सलेटनी काय होतं, ते काही पण साईन बोर्ड, टेक्स्ट बुक कशाचं पण फोटो काढणार, ते त्यांना उत्तर मराठीमध्येच भेट.
1: अरे वा, म्हणजे कोणत्या पण साईन बोर्डचा किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो जरी काढला तरी ते तुम्हाला मराठीत सांगेल की हे काय आहे.
0: फक्त मराठी नाही, तुम्ही ट्रान्सलेट हिब्रू, चायनीज, रशियन कुठली पण भाषेचा फोटो काढेल तो, आणि जर तुम्ही तिकडे सांगितलं की मराठीत कर, तो मराठीत करेल, इंग्लिश सांगितलं इंग्लिश
1: मध्ये करेल, सांगाल त्या भाषेत तो सांगेल.
0: तर अशी भाषेचा पण हे केलंय की जसं भारत ह्याच्यामध्ये न्यायचं तर आपण हिंदी सगळ्या भाषा ह्याच्यात टाकणार आहेत नंतर, तर अशा भाषा असतात की तुम्ही बोलायचं त्याच भाषेत आणि उत्तर पण तुम्हाला त्याच भाषेत भेटेल.
1: अरे वा, खूपच छान. तर शौनक, मला सांग की तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय, तर या प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का?
0: गायत्री, म्हणजे अडचण तर काही आली नाही, कारण की आता आपल्याकडे एआय आलं, तर एआयमुळे ऍज अ डेव्हलपर पण त्याला पण खूप साथ भेटते. तर पण अडचण म्हणजे फक्त हीच की आम्ही तिघं जॉब करतो, हा डॉक्टर आहे, ह्याची ह्याच्या परीक्षा असतात, नंतर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो, मी पुण्यात, हा संभाजीनगरला आणि माझा मित्र बँगलोरला, तर मग तिघांचं तो एक होता. आणि त्याच्यानंतर आमचं हे होतं की जसं सांगितलं की सगळ्या अंध व्यक्तींना जाऊन त्यांना हे एकदा इन्स्टॉल करणं, डेमो करणं, तर ह्याच्यासाठी आम्हाला सोबत येऊन मग त्यांच्या शाळेत जाणं, त्यांचा वेळ घेणं, तर अशाच अडचणी होत्या. आणि आर्थिक मध्ये जर तुम्ही म्हटलं तर हे आपण एआय वापरतोय, तर ह्या आपला नाही, हा गुगलचा एआय, त्याच्यामध्ये मग त्याची जी कॉस्ट आहे ती आम्ही आता आम्ही आमची भरतोय. पण ते असं झालंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जी हे बघितलं आम्ही हास्य, तर ती आम्हाला ती एवढी काही वाटत पण नाही आता, कारण की आम्ही पण आता जॉब करतो तर आम्ही एवढं देऊ पण शकतो आणि आम्हाला पण ते द्यायला एवढं छान वाटतंय की असं कधीच आम्हाला आर्थिक खर्चाचं काहीच नाही. हा, आणि ते त्याचं हे आपण तुलना करू शकत नाही की किंमत आणि त्यांची ह्याच्यावर.
1: बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळाले, तुम्ही जेव्हा शाळेमध्ये त्यांचा डेमो घेतला त्यानंतर तुम्हाला जास्त बेनिफिट झाला त्या ऍपमध्ये. अगदीच. तर शौनक, मला सांग, ऍप विकसित करताना अंध विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असेल किंवा अभिप्राय मिळाला असेल, तर त्यापैकी एखादा विशेष आहे का की ज्याने तुम्हाला अजून मोटिवेशन मिळालं?
0: विशेष तर पहिला मी म्हणेल माझे स्वतःचे वडील.
1: अगदीच.
0: ते जेव्हा ऑफिसमध्ये वापरतात आणि ते जेव्हा त्यांच्या ओळखीत जे बाकीचे सहकारी लोक त्यांना दाखवतात आवर्जूनी की हा माझ्या मुलांनी केलाय आणि हे किती वापरता येतो, तर ते ऐकूनच आले, तर अजून मला वाटतं की अजून काहीतरी करता येईल, अजून त्यांना हे दाखवता येईल लोकांना. दुसरा एक अजून एक होतं की माझे आत्याचे सासरे, त्यांना पण ग्लुकोमामुळे दिसायचं कमी झालं आणि ते होते शिक्षक, तर त्यांना वाचण्याची पण खूप आवड होती.
1: बरोबर.
0: आणि तर त्यांना जेव्हा हा ऍप दिला तर ते जेव्हा वाचायला लागले तर त्यांनी मला स्वतःहून एक पत्र लिहिलं होतं की त्यांचं किती या वयात पण आयुष्य वापस एक नवीन भेटलं आणि कसं हा ऍप ते कविता लिहायचे, तर कविता हा समजून सांगायचा, कवितांवर एक नवीन टिप्पणी द्यायचा, तर ते ऐकून पण त्याला इतकं छान वाटायचं की त्यांनी एक स्वतः एक कविता लिहिली, एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा तसं सांगितलं की कसं त्यांचं आयुष्य बदललंय, तर ते एक खूप मोठा पुश होता.
1: अगदीच. म्हणजे त्यांनी तुला पण मोटिवेशन मिळालं आणि एक छान वाटतं की कोणी आपलं कौतुक करते, आपण जे केलंय त्याचं सार्थक झालं.
0: वापरणारी गोष्ट आहे,
1: वापरणारी गोष्ट आहे. अगदीच, अगदी.

0: नाही अजून एक आहे की जेव्हा आपण आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये गेलो आहे तिथं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ॲप देतात त्यांना, एका बालकाला नवीन खिलौना भेटला तर तसं त्यांचं जे जॉय म्हणू शकतात किंवा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते. तर खूपदा त्यांना पहिल्यांदा कळालं की ह्या भिंतीचा रंग काय आहे किंवा त्यांचे मित्र दिसतात कसे.
1: कसे
0: आणि ते शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं जे हॉल होतं तिकडं शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, आंबेडकरचे चित्र होते. आणि काही काही त्यांना अजून माहीत पण नव्हते कारण की त्यांनी कधी
1: पाहिलंच
0: बघितले
1: नाही
0: नाही,
1: अगदीच, किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं नसेल.
0: ऐकलं नसेल. आणि त्यांनी मग फोटो घेऊन घेऊन विचारलं हे कुठून कुठं त्यांचं जन्म झालं, त्यांनी काय काम केलं आहे. आणि त्या
1: म्हणजे त्यांनी जर फोटो काढला तर ते त्या व्यक्तीचं पूर्ण माहिती देतात की ह्यांचा जन्म कुठे झाला, ते कोण होते, त्यांनी काय कार्य केलं.
2: ते तुम्हाला विचारायचंय आता हे आपलं शिकवायचं. आता त्यांनी फोटो घेतला आणि त्यांनी
1: बरोबर
2: वरच्या भिंतीवर विचारलं की काय आहे, तर त्या ऍपनी सांगितलं इथं चार महारथींचे फोटो आहेत. आता त्याच्यानंतर वापस एक त्यांनी प्रश्न विचारला की हे पहिले फोटो कोण, शिवाजी राजे, तर त्यांच्याबद्दल माहिती सांग. तर तो फक्त फोटोची पण माहिती सांगेल आणि जी ऑलरेडी इंटरनेटवर अव्हेलेबल आहे ती पण माहिती सांगेल.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जितकं त्याला एक्सप्लोअर करता येईल ते आपल्यावरती
2: आहे. आपल्यावर
0: ऍपवर जे एक ग्रीन बटन आहे तुम्ही त्याच्यासोबत काही पण जे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनायवर फंक्शन आहेत 1000-2000 तुम्ही देतात महिन्याचे प्रीमियमचं, ते सगळे फंक्शन आहेत आणि ते फ्री मध्ये आहेत.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पण, त्यांना तर फायदा होईलच पण आपल्याला पण एखादी माहिती हवी असेल तर आपल्यासारखे लोक पण त्याला नक्कीच उपयोग करू शकतील असं मला वाटतं. तर शौनक आणि ओजस, आपण तुमच्या ॲपबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आहे. आपण कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आता वळत आहोत. तर मला सांग की तुमचा हा जो ॲप आहे लेट्स सी ॲप, तो इन्स्टॉल कसा करायचा आणि तो ओळखायचा कसा?
0: लेट्स सी हा ॲप जे आपला आहे ते गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. बहुतेक मोर दॅन 100 डाउनलोड्स ऑलरेडी झालेले आहेत फक्त औरंगाबादमधून.
1: अरे वा.
0: अँड हा ॲप 6 अक्षर आहेत, LETSEE, लेट्स सी हे शोधायचं. असे नावाचे एक दोन अजून ॲप आहेत. आपण सूर्यासारखं दिसणारा चिन्ह जे आहे ज्याच्यात एक छोटा डोळा बनलेला आहे हा ॲप आपण रेकॉग्नाइज करून डाउनलोड करायचं. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर नंबर देऊ, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार की हा कसं डाउनलोड करायचं आहे आणि कसं हे वापरायचं आहे. दोन नंबर्स आहेत, एक आहे शौनकचा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात 7796624225, आणि दुसरा नंबर श्रीनिवासचा आहे ते आहे 9284029278. येल्लो किंवा पिवळ्या रंगाचा आमचा लोगो आहे. वेबसाईटची पण लिंक आम्ही फोनवर तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यानंतर युट्यूबवर एक ट्युटोरियल पण असणार ज्याच्याने तुम्ही स्वतः पण शिकू शकतात की हे ॲप कसं वापरायचं. आणि तुम्हाला काही पण कष्ट येतं हे दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती आणि जानकारी देणार.
1: काही जरी अडचण आली तर तुम्ही या नंबरवर जर संपर्क केला कोणीही तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देणार.
2: हा माझा वैयक्तिक नंबर आहे, तर काही कोणाला ऍप डाउनलोड कसा करायचा, वापरायचा कसा, युट्यूबवरून अपेक्षा व्यतिरिक्त काही अजून जाणून घ्यायचं आहे आणि काही त्यांना सगळ्यात मेन म्हणजे जर त्यांना अजून काही फीचर्स हवे असेल ऍपमध्ये, त्यांना अजून काही वाटतंय की हे पण व्हायला पाहिजे,
1: अजून ऍड करायचे असेल,
2: तर हे म्हणजे आम्ही आवाहन करतो की खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ताकी आम्ही जर तुमची एक अडचण ही सगळ्यांची अडचण आहे तर ती एकाला नीट करायसाठी सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यात.
1: नक्कीच. तर शौनक आणि ओजस, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या लेट्स सी या ॲप विषयी आम्हाला माहिती सांगितली आणि हा जो तुमचा उपक्रम आहे खूप छान आहे आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल अशी आपण आशा करूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आकाशवाणी हे जे माध्यम आहे ते आजही अनेक अंधश्रोत्यांसाठी अत्यंत जवळचं माध्यम आहे आणि खूप जण हे माध्यम ऐकतात. तर अशा श्रोत्यांना तुम्हाला आज आपल्या कार्यक्रमातून काय सांगावं असं वाटतंय?
2: त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगू की हा ॲप आवर्जून वापरा आणि हा आम्ही बनवला तुमच्यासाठीच आहेत. आमचा फक्त एकच उद्देश होता की आवर्जून आहे की तुम्ही डाउनलोड करा, वापरा, काही फीडबॅक असेल तर सांगा, काही इश्यू असेल ते सांगा.
0: हा ॲप एकदम निःशुल्क आहे. याच्यापेक्षा चांगली टीम जे शौनक आणि श्रीनिवासनी हे जे ॲप बनवलं आहे ह्यापेक्षा चांगली टीम भेटू शकत नाही. आणि हा ॲप अजून खूप वर्जन्स येणार, तुम्ही आमच्यासोबत जोडा, आम्ही अजून तुमची काय सेवा करू शकतो तुम्ही सांगा. आणि मी हे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक हे ॲप डाउनलोड करावे आणि ह्याचं हे टेक्नॉलॉजीचा AIचा लाभ घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच, खूप सारे जण हे ॲप डाउनलोड करतील आणि त्याचा वापरही करतील. तर शौनक आणि ओजस, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार.
2: धन्यवाद गायत्री. थँक्यू गायत्री आणि आकाशवाणीने आम्हाला ही संधी दिली याच्याबद्दल खरंच आभार.
0: धन्यवाद.
1: तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात

0: शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आणि लेट सी या ॲप विषयीची माहिती.
1: तर मित्रांनो, आवडली ना आजची ही मुलाखत?
0: हो, मला तरी वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजची मुलाखत आवडली असेल. आणि मित्रांनो, आपल्यासारखेच समाजात असणारे काही तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे काहीतरी ॲप्स बनवतात किंवा त्यांना मदत होईल असं काहीतरी काम करतात हे बघून ना खूप छान वाटतंय.
1: खरंय. तर मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात ऐकूया छानसं गाणं.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची.

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही सगळेजणही या कार्यक्रमातून प्रेरणा घ्याल आणि कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनायचं नक्की ट्राय कराल.
1: मित्रांनो, आजचा दिवस फक्त माहिती घेण्यासाठी नाही तर एक विचार मनात ठेवण्यासाठी आहे. आपल्या जाण्यानंतरही आपण कोणासाठी प्रकाश बनू शकतो.
0: खूपच सुंदर विचार आहे. याबरोबरच आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण गायत्री देवडे
1: आणि मी मानस रोंघे
0: तुमचा निरोप घेतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजीत बनसोडे.
0: स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.
1: बाय बाय फ्रेंड्स.
0: नमस्कार.
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
3: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
5: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं

0: प्रतिपादन प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानं केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC

0: आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णपद आहे. कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1,695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉलविषयी आपला संवाद सुरू आहे. मेसी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार

0: कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठलीही स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्यामध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्या दोघांचा फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूण सध्या फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी तू योग्य, म्हणजे मेस्सी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेस्सी आणि रोनाल्डो यामध्ये कोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा कोण, या सगळ्या वादामध्ये हिरवींनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला टेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार
1: बनला.
2: म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल नंतर किंवा नंतर ऑलिम्पिक मध्ये 10 out of 10 जिम्नॅस्टिक्स मध्ये मिळवणारी नादिया कोमिन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट, नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत.
1: बरोबर,
2: हे सुपरस्टार. नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला, पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बहाल केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव
1: आहे.
2: तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली सेड, फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी दिसाठी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशक आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली आहे. मी स्वतः मेस्सी फॅन आहे, त्यामुळे कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी फायनली जिंकला. पण मेस्सी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू, म्हणजे प्रत्येकाचे फेवरेट असतात, पण दोघेही खेळाडूंविषयी अतिव आदर आणि अतिव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेस्सीला लिलया कौशल्य आहे त्याच्यामध्ये, ड्रिबलिंग कौशल्य आहे, आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणारे किंवा असे ड्रिबल करून जाणारे पण कोणी अडवू नाही शकत.
1: बरोबर,
2: तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, इच्छा शक्ती, जिंकण्याची ईर्ष्या, हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत. आणि अपार कष्ट, म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठेपण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार, सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. हे आपल्याला दिसतं, पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं तो किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल, फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता येतात, तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे. त्यामुळे मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोड मध्ये असेल. पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे, ती जिंकण्याची जिद्द आहे, ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो, ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर,
2: सो थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला, म्हणजे ब्राझीलचा नेमार, तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो. तसं किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजय व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेस्सी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकीली ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला.

0: अस्तु
1: त्या वर्षासाठी रोनाल्डो मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल ते असणं हे चार चार लगावणार आहे.
0: बरोबर सर, आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं, तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला तर सिनर आणि अल्कराझ आलेले आहेत, तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवू, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
1: आहे नक्कीच, म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू एक रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, तर या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे, ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि तसाच त्याचा लिलेया खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिबलिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर ड्यूहे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली, तसं सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अति चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जमील मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेयर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे फ्लोरियन विट्स, हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जातंय किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार फटके मारतो आणि तो आता फक्त 25-26 वर्षाचा आहे, म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले, सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे, म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मँचेस्टर सिटीकडनं खेळतो, क्लबकडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6'7" आहे, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वय ही 24-25 आहे आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणता येतील, म्हणजे धडाकेबाद कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील, ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा, आणि त्या याच्यामध्ये हॉलंडकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाय म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे, तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
0: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये एक तुम्ही सुरेख उल्लेख केला की फुटबॉलमध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो, तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडरडॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधान आमचं?
1: मी म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईनअप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरती एक मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे अशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आणि याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये

0: क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. विश्व 34वा वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्जेगोविनिया हा जो संघ आहे, इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे, त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे. इटलीसारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची आहे बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला चार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे इकर कॅसिलास, तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची, म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान.
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असा डोकावताना याची सुरुवात झाली ती डोका बोनिटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतोय अशा पद्धतीचं, ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि असे गेले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक पेलेची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाकेनी बॉल मारतात. हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो. आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या नादामध्ये अनेकदा ते काय सांगतात, त्यामुळे ते थोडं असं त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. त्यांनी या जोगा बोनिटोला खरं व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे. आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोण त्रिकोणाच्या इमेजेस आखाव्या, तसं हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे जायचं, त्यांनी इथे द्यायचं असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोलणार अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते. म्हणजे फुटबॉल मध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉल मध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायनी उजवा पाय असेल, डावा पाय असेल, फिल्डिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉल मध्ये अंतर्भूत आहे.
2: श्रोते हो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण कष्टकरी बंधू भगिनींसाठीचा आवडता कार्यक्रम ग्रामीण संवाद.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800180551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे?
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। 16 आणे खरं।
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800180551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आता ऐकूयात कृषितंत्र या सदरात खतांचा संतुलित वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील मृदा विभाग प्रमुख डॉक्टर अतिश पाटील यांच्याशी किशोर वाघ यांनी केलेली बातचीत। सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी।
5: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी, आजचा आपला चर्चेचा विषय आहे खतांचा संतुलित वापर। या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केला आहे कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील मृदा विज्ञान विषयाचे प्रमुख डॉक्टर अतिश पाटील सर यांना। सर नमस्कार।
6: नमस्कार
5: सर। सुरुवातीला मला आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांना हे जाणून घ्यायला आवडेल की खतांचं संतुलित वापर म्हणजे नेमकं काय?
6: शेतकरी बंधूंनो, खतांचा संतुलित वापर म्हणजे प्रामुख्याने आपल्या शेतामध्ये पीक घेण्यापूर्वी आपण जे आपल्या शेताचं जे माती परीक्षण करतो, म्हणजे प्रामुख्याने माती परीक्षणावर आधारित जे आपलं पीक आहे त्या पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य माध्यमातून योग्य ठिकाणी खत देण्याची प्रक्रिया म्हणजे खताचा संतुलित वापर होय। प्रामुख्याने खत म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे रासायनिक खत येतं, परंतु खतामध्ये सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक ह्या सर्व घटकांचा संतुलित प्रमाणामध्ये जर वापर केला तर निश्चितच त्याचा जमिनीच्या आरोग्यावरती चांगला परिणाम होतो आणि आपल्याला अपेक्षित।
5: सर, आमचे जे शेतकरी बांधव आहेत ते तीनही हंगामात शेती करत असतात, तर अशा कालखंडात रासायनिक आणि सेंद्रिय खते यामध्ये त्यांनी संतुलन कशा पद्धतीने राखावं?
6: हे संतुलन राखणं फार गरजेचं आहे, कारण आत्ताचा जर आपण काळ पाहिला तर आत्ताच्या काळामध्ये जास्तीत जास्त शेतकरी रासायनिक खतावरती अवलंबून आहेत, कारण रासायनिक खतं जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते पिकाला लगेच उपलब्ध होतात, त्याचे दृश्य स्वरूपामध्ये त्याचे परिणाम दिसतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त त्याचा अवलंब करतात। परंतु रासायनिक खताचे दुष्परिणाम सुद्धा तेवढेच आहेत, तर ते टाळण्यासाठी आपल्याला जी विभागणी केलेली आहे त्यानुसारच खतं द्यावी पाहिजे। जसं की बीज प्रक्रियेसाठी आपण प्रामुख्याने जैविक खतं वापरतो, तर ते जैविक खताचं प्रमाण एकूण खताच्या 15 ते 20% असायला हवं। त्याचबरोबर जे सेंद्रिय खतं आहेत त्या सेंद्रिय खतांचं प्रमाण या ठिकाणी 30 ते 40% असायला हवं, आणि शेवटचे राहिलेला भाग रासायनिक खतांचा, तर रासायनिक खतं आपण 40 ते 50% स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो। ह्यालाच आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेही म्हणतो।
5: सर, आपण बऱ्याच अंशी आपले भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा माती परीक्षणावर सर्वात जास्त भर देत आहे, तर माती परीक्षण किती महत्त्वाचे आहे या खत देण्यासंदर्भात?
6: जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, आपण आजारी पडल्यानंतर आपण दवाखान्यामध्ये जाऊन आपल्या सर्व वेगवेगळ्या रक्त लघवीची तपासणी करतो, त्याचप्रमाणे आपल्या शेताची सुद्धा किमान 2 वर्षातून एकदा तरी तपासणी करणं गरजेचं आहे। माती परीक्षण करण्याचा सर्वात चांगला कालावधी, उत्तम जी वेळ आहे ती उन्हाळ्याची आहे, म्हणजे मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये माती परीक्षण करणं किंवा केलेलं अत्यंत चांगलं असतं, कारण इथून पुढे जे काही हंगाम असतील खरीप रब्बी किंवा उन्हाळी पुढच्या हंगामासाठी आपल्याला त्याचं एक मृदा आरोग्य पत्रिका मिळते आणि त्याचा वापर आपण खत व्यवस्थापनामध्ये करू शकतो। आता ही जी माती आरोग्य पत्रिका किंवा मृदा आरोग्य पत्रिका आहे त्याच्यामधून आपल्याला समजू शकते की आपल्या ज्या जमिनीचे भौतिक, जैविक आणि रासायनिक जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जमिनीचं सामू किती आहे, जमिनीची क्षारता किती आहे, जमीन

0: इथला सेंद्रिय कर्व किती आहे, जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण किती आहे, त्यासोबतच जे पिकाला आवश्यक अन्नद्रव्य आहेत जसं की नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा असतात, तर ह्या सर्व गोष्टींचं आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाण आहे उपलब्ध स्वरूपामध्ये ही गोष्ट आपल्याला समजते. आणि एकदा जमिनीमध्ये उपलब्ध स्वरूपामध्ये असलेलं अन्नद्रव्याचं प्रमाण आपल्याला समजलं तर मग वरून सेंद्रिय असतील किंवा रासायनिक खताच्या माध्यमातून वर उरून खत किती द्यायची हे आपल्याला ठरवता येतं. म्हणजे एकंदरीत जमिनीला जमिनीमध्ये असलेलं प्रमाण आणि पिकाची असलेली गरज ह्या दोन्हीचा ताळमेळ साधून आपण त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो. आणि ह्या माती परीक्षणाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जो रासायनिक खतांवरती वारेमाप जो खर्च होतोय, अतिरिक्त खर्च होतोय, ज्याच्यामुळे आपल्याला पिकाचं उत्पादन खर्च वाढतोय तो ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर जी काही आपण खतं टाकतो तर त्या खताचा कार्यक्षम वापर त्या ठिकाणी होऊ शकतो आणि अतिरिक्त खतामुळे जे काही प्रदूषण सुद्धा होतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी टाळता येतं. हा माती परीक्षणाचा एक अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे.
1: निश्चित सर, आमचे शेतकरी बांधव हा कार्यक्रम ऐकत असतील तर निश्चित या चालू हंगामात म्हणजे चालू महिन्यात मार्च एप्रिल दरम्यान माती परीक्षण करतील आणि त्याचा उपयोग खत संदर्भात त्यांना होणारच आहे. तर सर, माती परीक्षणाचा खतांचा वापर आपण कसा बदलता येतो?
0: आता काय होतं की आपण जेव्हा माती परीक्षण करतो तर ते माती परीक्षण हे आपल्याला त्या जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा करावं लागतं. की जसं की आपली जर काळी माती असेल तर काळ्या मातीचा नमुना हा आपल्याला वेगळा घ्यावा लागतो, लाल माती असेल तर लाल मातीचा नमुना हा वेगळा तपासणीसाठी द्यावा लागतो, तसंच जर भुरकट किंवा उथळ माती असेल तर त्याचा वेगळा नमुना द्यावा लागतो. आणि ही जी माती आहे जसं की लाल रंगाची माती, काळ्या रंगाची माती, भुरकट रंगाची माती, ह्या सर्व मातीमध्ये असलेल्या अन्नद्रव्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. जसं की काळ्या रंगाच्या मातीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्यांचं प्रमाण थोडं जास्त असतं. लाल रंगाची जी माती असते त्या मातीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की लोह, जस्त, तांबे, मॅग्नेशियम, मॅग्नीज याचं प्रमाण थोडं जास्त असतं. म्हणजे एकंदरीतच माती परीक्षणावरून आपल्याला समजू शकतं की त्या मातीमध्ये कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये आहेत. आणि हे प्रमाण जर एकदा आपल्याला समजलं तर निश्चित त्या पिकाला कोणत्या अन्न घटकांची कमतरता जाणवू शकते त्यानुसार आपण त्या प्रकारची खतं त्या पिकाला देऊ शकतो.
1: सर, समजा खतांची मात्रा जास्त झाली तर त्याचा पिकांवर काय परिणाम होतो?
0: जर एखाद्या रासायनिक खताची जर मात्रा जास्त झाली तर पिकाला प्रमुख अशी गोष्ट आहे की पीक गरजेपेक्षा जास्त कधीच खात नाही. म्हणजे पिकाची जेवढी क्षमता आहे ती तेवढीच खातो. त्याच्यानंतर जे काही अतिरिक्त रासायनिक खतं असतात तर जर प्रामुख्याने नत्रयुक्त जर खतं असतील तर गरजेपेक्षा जास्त जर आपण नत्र टाकलं तर त्याच्यामध्ये जर प्रमाणशीर जर बोलायचं झालं तर 100 किलोमधले फक्त 15 ते 20% जे नत्र आहे तो पिकाला मिळतो. राहिलेला जवळपास 80% जो नत्र आहे तो एकतर हवेमध्ये विरून जातो किंवा पाण्यावाटे त्याचा निचरा होतो. स्फुरदच्या बाबतीत जर विचार केला तर स्फुरद आपण जेवढा टाकतो 100 किलो समजा आपण टाकला तर त्यातला फक्त 30 ते 40% पिकाला मिळतो. म्हणजे 30 ते 40 किलोच मिळतो. बाकीचा जो राहिलेला 60 ते 70 किलो आहे किंवा टक्के आहे तर तो जमिनीमध्ये त्याचं स्थिरीकरण होतं. आणि पालाच्या बाबतीमध्ये ती कार्यक्षमता थोडी जास्त आहे. 70% ते पिकाला उपलब्ध होतं. राहिलेला 30% भाग आहे तो जमिनीमध्ये तसा स्थिर होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये बोलायचं झालं तर 1 ते 2% त्याची कार्यक्षमता आहे. म्हणजे 1 ते 2% पिकाला मिळतं. राहिलेलं 98% आसपास ते जमिनीमध्ये स्थिर होतं. आता हे जे काही अतिरिक्त अन्नद्रव्य जमिनीमध्ये असतात त्याचा पिकांवरती सुद्धा अनिष्ट परिणाम होतो. उदाहरणार्थ नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर पिकाची शाकीय वाढ जास्त होते. त्याच्यामुळे काय होतं की जे वेगवेगळे कीड रोग आहेत तर ते पिकाकडे लवकर आकर्षित होतात कारण पानं लुसलुशित होतात. त्याचबरोबर हे जे अतिरिक्त अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्यामुळे जमिनीमध्ये आपल्या तणाचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतो. आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं अन्नद्रव्य आहे ते आपल्या जमिनीतून निचरा वाटे जवळपासचे नदी नाले वगैरे याच्यामध्ये जातात आणि त्या पाण्याला ते प्रदूषित करतात. आणि हे जर प्रदूषित पाणी पुन्हा जर आपल्या पिण्यामध्ये आले तर मानवाला सुद्धा जे काही घातक रोग आहेत त्या रोगाला मानवी शरीर बळी पडू शकतं.
1: बऱ्याच अंशी आपण असं म्हणतो जर कमी खत दिलं गेलं तर त्याचा काय परिणाम होतो?
0: हा, आता प्रत्येक पिकाची अन्नद्रव्याची एक ठरलेली पातळी आहे की त्याच्या स्वरूपामध्येच तेवढं खत दिलं पाहिजे. जसं की जर कापूस असेल तर कापसामध्ये 100-50-50 नत्र, स्फुरद, पालाश एवढ्या प्रमाणामध्ये त्या कापसाला लागतं. त्याचबरोबर मका असेल तर मक्यामध्ये सुद्धा 120-60-60 किंवा गहू असेल तर गव्हाला सुद्धा त्याच प्रमाणामध्ये अन्नद्रव्य लागतात. प्रत्येक जर ऊस घेतलं तर ऊसामध्ये अन्नद्रव्याची प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे प्रत्येक पिकाची स्वतःची वाढ, शारीरिक क्रिया, त्याचबरोबर जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी नत्र, स्फुरद, पाला जे ठरवून दिलेलं जे प्रमाण आहे ते त्याच प्रमाणामध्ये ते द्यावं लागेल. जर ते कमी प्रमाणामध्ये दिलं तर ते

0: पिकाची जे जीवनक्रम आहे, जी त्याची वाढ आहे, ती वाढ योग्य प्रमाणामध्ये होणार नाही आणि ती न झाल्यामुळं त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावरती स्पष्टपणे दिसून येतो.
1: आमच्या शेतकरी बांधवांनी खतांचं खत कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून ठिबक सिंचनाच्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे की मोकाड पद्धतीने, आपल्याला काय वाटतं?
0: आता खत देण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. प्रामुख्याने शेतकरी काय करतात, वेळ वाचवण्यासाठी किंवा मजूर खर्च वाचवण्यासाठी फोकून खतं देतात. परंतु फोकून दिलेली खतं जी आहेत, तर ती खतं सर्वच्या सर्व पिकाला लागू होत नाहीत. त्यातली थोडेच थोडेच

0: शेतकरी काय करतात, वेळ वाचवण्यासाठी किंवा मजूर खर्च वाचवण्यासाठी फोकून खतं देतात, परंतु फोकून दिलेली खतं जी आहेत तर ती खतं सर्वच्या सर्व पिकाला लागू होत नाहीत, त्यातली थोडेच थोडेच खतं पिकाला मिळतात, राहिलेले खतं शेतामध्ये इतर ठिकाणी फेकले जातात, त्याच्यामध्ये मधून तण वाढतं किंवा त्याचा निचरा होतो किंवा ते हवेमध्ये विरून जातात. तर आपल्याला ज्या आधुनिक पद्धती आहेत त्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करायला हवा. जसं की पेरणी करतानाच, म्हणजे बियाची पेरणी करतानाच आपण त्याच्यासोबतच खतं दिली तर त्या खता बियाच्या वाढीसोबतच ती खतं खताच्या माध्यमातून अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध होईल. बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, बांगडी पद्धतीने सुद्धा खतं देतो, म्हणजे झाडाच्या बाजूला एक बांगडी आकाराचा गोलाकार खड्डा काढतो आणि त्याच्यामध्ये खत देतो. काही ठिकाणी आपण पेरणी केल्यानंतर त्या सरीच्या बाजूला, म्हणजे जिथं बी पेरलेलं असतं त्याच्या बाजूला थोड्या अंतरावरती आपण त्या ठिकाणी खत देत असतो. त्यासोबतच काही आधुनिक पद्धती आहेत जसं की ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, याच्या माध्यमातून सुद्धा आपण खतं देणं गरजेचं आहे. कारण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर आपण रासायनिक खतं दिली तर त्या ठिकाणी पाण्याची तर बचत होतेच, परंतु 30-40% रासायनिक खतांची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बचत होते. आणि आपण जी खतं देऊ ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तर त्या खताची कार्यक्षमता सुद्धा त्या ठिकाणी वाढते आणि एकंदरीत उत्पन्न वाढीसाठी त्या ठिकाणी हातभार लागतो.
1: तुमचा अनुभव काय सांगतो, शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने खत दिलं गेलं पाहिजे?
0: खतं ही आधुनिक पद्धतीच्या माध्यमातूनच दिली गेली पाहिजे, त्याच्यामुळे जो काही रासायनिक खतावरती होणारा अतिरेक खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी कमी होईल. जी दिलेली खतं आहेत ते खताची कार्यक्षमता वाढेल. आता उदाहरणार्थ घ्या, आपण जर पारंपरिक पद्धतीने जर आपण युरिया दिला तर युरियाची कार्यक्षमता किती आहे, 30-40% आहे. स्फोरची कार्यक्षमता आहे 15-20% आहे. पालाची कार्यक्षमता 70% आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कार्यक्षमता ही 1-2% आहे. म्हणजेच राहिलेलं जे खत आहे ते अनावश्यक शेतामध्ये पडून राहतं, त्याचा निचरा होतो. जर आपण विद्राव्य खतं जर घेतली तर विद्राव्य खताची कार्यक्षमता 70-80% आहे. आणि प्रामुख्याने ही खतं जर आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून दिली तर त्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही, पिकाला योग्य प्रमाणामध्ये अन्नद्रव्य पुरवले जातील, कीड रोगाचं सुद्धा नियंत्रण होईल आणि एकंदरीत आपल्याला उत्पन्न वाढीसाठी त्याचा मदत होईल.
1: आमच्या शेतकरी बांधवांनी खत देण्याच्या पद्धती कशा ठरवाव्यात?
0: खत प्रामुख्याने माती परीक्षणावर आधारितच द्यायला हवं. त्यासाठी आपल्याला उन्हाळ्याचा आपल्याकडे अजून वेळ आहे. याच्या हंगामामध्ये आपल्याला शास्त्रीय पद्धतीनुसार एक आदर्श नमुना काढायला हवा आणि तो नमुना जवळच्या आपला कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी महाविद्यालय, कृषी विभाग याच्या प्रयोगशाळेतून तो तपासणी करून घ्यायला हवा. आणि प्रामुख्याने आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रत्येक पिकासाठी माती परीक्षण आधारित अपेक्षित उत्पादन लागवड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळी समीकरणं तयार केलेली आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे कापूस असेल तर कापसासाठी जे काय आपल्याला अपेक्षित उत्पन्न घ्यायचं, म्हणजे समजा जर तुम्हाला 30 क्विंटल कापूस घ्यायचा आहे तर 30 क्विंटल कापूस घेण्यासाठी आपल्याला मातीमध्ये किती अन्नद्रव्य उपलब्ध आहेत आणि वरून खताच्या माध्यमातून किती द्यायचेत हे आपल्याला समजतं. म्हणजे हे जे अपेक्षित उत्पन्न लागवड तंत्रज्ञानाची जी समीकरणं आहेत ती समीकरणं वापरण्यासाठी आपल्याला माती परीक्षण फार गरजेचं आहे. आणि मी शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती करेल की माती परीक्षण आधारितच शेतकरी बांधवांनी खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करायला हवं.
1: सेंद्रिय खताचा वापर आमच्या शेतकरी बांधवांनी किती आणि कसा करावा?
0: सेंद्रिय खतं ही फार गरजेची आहेत, कारण सेंद्रिय खतं ही भर खतं म्हणून ओळखली जातात. भर खतं ही अशी खतं आहेत की जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतात जमिनीचं पोट भरण्यासाठी. जसं आपण जेवण करतो त्यावेळी प्रामुख्याने आपल्याला चपाती भात भाजी हे जास्त प्रमाणामध्ये लागतं, तसं शेताला भर खतंही जास्त प्रमाणामध्ये लागतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेणखत येतं, गांडूळ खत, हिरवेचे खतं, कंपोस्ट खत याचा प्रामुख्याने आपण उल्लेख करतो. त्याचबरोबर काही वेगवेगळे पेंडी सुद्धा आहेत, जसं की सरकी पेंड असेल, निमेळचे पेंड असेल किंवा भुईमुगाची पेंड असेल, तर याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करावा. प्रामुख्याने मे महिन्याच्या कालावधीमध्ये ही जी खतं आहेत, सेंद्रिय खतं असतील, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, त्याची उपलब्धता करून ठेवावी. जर आपल्याकडे जनावरं नसतील तर आपण हिरवळीचे खतं जसं ताग आहे, ढेंचा आहे, याचं एक मुख्य पीक आपल्याला मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये जर घेतलं, पेरणी करण्यापूर्वी आपल्याकडे किमान 2-3 महिने असायला हवेत. तर अशा अवस्थेमध्ये जर आपण हिरवेचे खतं जर शेतामध्ये घेतली आणि 30 दिवसाचं झाल्यानंतर ते हिरवेचं जे पीक असेल त्या उभ्या पिकामध्ये आपण नांगरटी करायची, त्याच्यानंतर आपण रोटा मारायचा आणि ते गाडून द्यायचं, ते पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये त्याचं योग्य प्रकारे उत्कृष्ट असं सेंद्रिय खत बनतं. तर प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी वर्षातून एकदा तरी सेंद्रिय खताचा अवलंब करायला हवा. आणि कुठल्याही पिकाची काढणी केल्यानंतर जो काही पाठीमागं भुसा काडी कचरा जो राहतो, तर दुर्दैवाने बरेचसे शेतकरी शेत रिकामं करण्यासाठी तो पेटून देतात. कारण आपण जेव्हा एखादं मुख्य पीक घेतो

0: मुख्य पिकाच्या बरोबरीनच तो त्या ठिकाणी तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याचा कोंडा पाठीमागे शिल्लक असतो. जर मुख्य पीक आपलं 10 क्विंटल असेल तर पाठीमागे राहिलेला कोंडा हा सुद्धा 7 ते 8 क्विंटल असतो. त्याचं जर आपण त्याच ठिकाणी मूळ स्थानी सेंद्रिय खत जर तयार केलं म्हणजे काय करायचं, तो जो काही कोंडा आहे काळी कचरा आहे तो टिलरच्या माध्यमातून शेतामध्ये पसरून द्यायचा. त्याच्यानंतर आपण रोटावेटर करायचा आणि त्याच्यावरती जर आपण एका एकराला एक युरियाची गोणी एक सिंगल सुपर फॉस्फेटची गोणी ही जर टाकली आणि त्याच्यानंतर जर पाणी दिलं तर तो राहिलेला काळी कचरा तो भुसा एक चांगल्या सेंद्रिय खतामध्ये त्याचं रूपांतर होतं. जर आपण सेंद्रिय शेती करत असाल किंवा नैसर्गिक शेती करत असाल तर आपण त्या ठिकाणी युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या ऐवजी S9 कल्चर वेस्ट डिकम्पोजर ह्या गोष्टीचा अवलंब करायचा आणि त्या ठिकाणी सोबतच ट्रायकोडर्मा 1:4 किलो याचा जरा वापर केला तर जे काही काळी कचरा शिल्लक आहे त्याचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होऊन पुढच्या पिकाला अन्नद्रव्य मिळण्यासाठी मदत होते आणि पुढच्या पिकाचा जो काही खतांवरचा खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी वाचतो आपला.
1: हरित खतासंदर्भात आपण काय सांगाल?
0: जी हिरवळीची जी खतं आहेत तर ती हिरवळीची खतं ही अशी खतं आहेत की जी जी हिरवी असतानाच गाडली जातात म्हणून आपण त्याला हिरवळीचे खतं म्हणतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ताग आहे, ढेंचा आहे. तर ही खतं काय करतात, ही पिकं काय करतात, ही पिकं पिकाच्या मुळात जमिनीच्या खोलवर जातात आणि खोलवर गेल्यामुळं त्या जमिनीमध्ये एक नैसर्गिक निचरा तयार होतो. त्यासोबतच ती खालच्या थरातले जे अन्नद्रव्य आहेत ते वर घेऊन येतात आणि त्या हिरवळीच्या खतांना 30 ते 40 दिवसाचं झाल्यानंतर जेव्हा ते लुसलुशीत असतात त्याला पिवळ्या रंगाची फुलं यायला लागली तर 50% फुलाची अवस्था आली की आपण ते शेतामध्ये उभ्या शेतामध्ये आपण त्याच्यामध्ये नांगर ट्रॅक्टरच्या नांगरच्या सहाय्यानं ते गाळून टाकायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, एका एकराला समजा आपण जर 20 किलोची बॅग जर वापरली तर 20 किलो बॅगचं रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी 15 ते 20 टनामध्ये सेंद्रिय खतामध्ये होतं. आणि जर अन्नद्रव्याच्या स्वरूप भाषेत जर बोलायचं झालं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला किमान 70 ते 80 किलो नत्र आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे नत्रावरचा अतिरिक्त खर्च वाचतो आणि सेंद्रिय खतावरचा म्हणजे शेणखताचा जर विचार केला तर आता मला वाटतं 4 ते 5 हजार रुपये टन आहे. आणि जर आणि हिरवळीच्या खताचा बियाची जर आपण घेतली 20 किलोची बॅग जर घेतली तर जवळपास 1600 ते 2000 रुपये पर्यंत किंमत आहे. म्हणजे एकंदरीत खर्च एक 4 ते 5 हजार रुपये जर आपण केला हिरवळीच्या खतांवरती तर 50 ते 60 हजार रुपये जो शेणखताचा खर्च आहे तो त्या ठिकाणी आपला वाचू शकतो.
1: संतुलित खत वापरामुळे उत्पादनात कसा फरक पडला आमच्या शेतकरी म्हणून?
0: संतुलित खत वापराचा उत्पन्नाच्या आधी तो त्याचा जमिनीवरती एक चांगला परिणाम होतो. म्हणजे जमिनीचं आरोग्य राखणं एक फार महत्वाची आणि काळाची गरज आहे. जर आपल्याला शाश्वत उत्पन्न घ्यायचं असेल, जमीन जर चिरकाळ टिकवायची असेल तर त्या जमिनीचं आरोग्य जपलं पाहिजे आणि ते आरोग्य जपण्यासाठी आपल्याला संतुलित खतं देणं गरजेचं आहे. संतुलित खतं म्हणजेच काय की सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक या तिन्ही खताचा योग्य प्रमाणामध्ये वापर करायचा आणि तो जर वापर केला तर निश्चितच आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नामध्ये आपली त्या ठिकाणी वाढ होते, त्याचबरोबर जी वाढ चिरकाल टिकून राहते.
1: खतांचा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी कोणकोणती रणनीती आपण आखली पाहिजे?
0: खतांचा खर्च कमी करण्यासाठी प्रामुख्याने सुरुवातीलाच आपल्याला माती परीक्षण करून घ्यायला हवं. दुसरं माती परीक्षणाबरोबर पाणी परीक्षण सुद्धा करायला हवं. तिसरी गोष्ट आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत जसं की बीज संस्कार करायचे आहेत जैविक खताच्या माध्यमातून, जर आपण पेरणी करण्यापूर्वी जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला रासायनिक खतांवरतीचा जवळपास 20 ते 25% खर्च त्या ठिकाणी वाचू शकतो. त्याचबरोबर आपण जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सेंद्रिय खतं शेणखत असेल गांडूळ खत असेल याचा जर वापर केला, शेणखत जवळपास 8 ते 10 टन प्रति एकर, गांडूळ खत असेल तर 2 टन प्रति एकर याचा या प्रमाणामध्ये जर वापरलं तर पुढे जी आपण खतं टाकणार आहे ती खतं रासायनिक खतं पिकाला लवकर लागू होतील. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत की ज्या शेतामध्ये 1 युरियाची गुणी वापरत होतो त्या ठिकाणी 10 युरियाच्या गुण्या टाकल्या तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. का मिळत नाही? कारण तो जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे तो सेंद्रिय कर्ब नाहीसा झालेला आहे. म्हणजे ह्या संतुलित खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याला जर जमिनीतला सेंद्रिय कर्ब जर आपण योग्य प्रमाणामध्ये योग्य पातळीमध्ये जर ठेवला तर जी काही खतं आहेत ती खत आपल्याला अतिरिक्त देण्याचा जो खर्च आहे तो खर्च आपल्याला त्या ठिकाणी वाचू शकतो.
1: सर शेवटी जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना कोणकोणत्या खतावर जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: मी शेतकरी बांधवांना जाताना एवढंच आवाहन करेल की माती परीक्षणाच्या वर आधारित जैविक 15 ते 20%, सेंद्रिय 30 ते 40%, रासायनिक 40 ते 50%, या संतुलित स्वरूपामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करावं जेणेकरून एक संतुलित पुरवठा त्या ठिकाणी पिकाला होईल आणि पिकाचं जे येणारं उत्पन्न आहे ते फक्त उत्पन्नच नाही तर त्याची गुणवत्ता सुद्धा त्या ठिकाणी अबाधित राहील.
1: निश्चित सर, हा कार्यक्रम आमचे शेतकरी बांधव जे ऐकत असतील ते संतुलित खतांचा वापर करतील निश्चित.

0: आपण धुळे आकाशवाणी केंद्राच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांना खतांचं संतुलित नियोजन कशा पद्धतीने करावं याबद्दल योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धुळे आकाशवाणी केंद्राच्या वतीने आणि आमच्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद, आभार आहे.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण ग्रामीण संवाद या कार्यक्रमात कृषीतंत्र या सदरात खतांचा संतुलित वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील मृदा विभाग प्रमुख डॉक्टर अतिश पाटील यांच्याशी किशोर वाघ यांनी केलेली बातचीत ऐकलीत.
3: इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहा है?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस धुळे परिसरात हवामान याप्रमाणे राहील. कमाल तापमान 39° सेल्सिअस ते किमान तापमान 27° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हवेतील आर्द्रता सकाळी 69% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 38% इतकी नोंदवण्यात आली. वाऱ्याचा वेग ताशी 21 किलोमीटर वेगाने वाहील. शेतकरी बंधूंनो, याच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आता ऐकूयात. संकलन आणि निवेदन केलंय वैशाली गिरास यांनी. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. शेतकरी बंधूंनो, खरीप नियोजन करत असताना पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरीवरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतीतील मातीचा नमुना, त्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण, जमिनीचं आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे. शेतकरी बंधूंनो, पिकांची निवड करत असताना ती जमिनीनुसार करावी. भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन अशी पिके लावावीत. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी आणि सोयाबीन यासारखी पिके घ्यावीत. तर हलक्या जमिनीत बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी यासारखी पिके घ्यावीत. शेतकरी बंधूंनो, ऊस या पिकासाठी सल्ला याप्रमाणे. पूर्व मौसमी पावसाच्या सुरुवातीस हुमणी अळी बाहेर निघण्यास सुरुवात करतात. हुमणी अळीच्या भुंग्याचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान जास्त दिसून येतो. त्याकरिता एकरी एक प्रकाश साफळा संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान लावावा. भाजीपाला पिकासाठी सल्ला याप्रमाणे. परिपक्व भाजीपाला पिकाची काढणी शक्य तितक्या लवकर आणि कापणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवा. फळ पिकांसाठी सल्ला याप्रमाणे. फळ पिकांना बांबू किंवा काठ्यांचा आधार देऊन प्लास्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत. सोयाबीन या पिकासाठी पेरणी करण्यापूर्वी वाणांची निवड करत असताना फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम, फुले अग्रणी, फुले कल्याणी याप्रमाणे निवडावीत. कापूस या पिकासाठी पेरणीपूर्व वाणांची निवड करत असताना फुले 688, फुले यमुना, फुले रखुमाई, फुले 492, फुले तरंग,

फुले अस्मिता आणि फुले श्वेतांबरी याप्रमाणे घ्यावीत. तूर या पिकासाठी पेरणीपूर्व वाणांची निवड करत असताना फुले तृप्ती, फुले रेणुका, पीडीकेव्ही अश्लेषा, BSMR 853, BSMR 736 याप्रमाणे घ्यावीत. मूग या पिकाची पेरणीपूर्व वाणाची निवड करत असताना फुले चेतक BM 2003 आणि 2002 याप्रमाणे निवड करावी. उडीद पेरणीपूर्व वाणाची निवड करत असताना TAU 1 फुले राजन. मका या पिकासाठी पेरणीपूर्व वाणाची निवड करत असताना राजश्री, फुले महर्षी, संगम, कुबेर याप्रमाणे निवड करावी. सूर्यफूल या पिकासाठी पेरणीपूर्व वाणांची निवड करत असताना फुले भास्कर, मॉडर्न, KBSH 1, LSFH 35 याप्रमाणे निवड करावी. बाजरी या पिकासाठी पेरणीपूर्व वाणाची निवड करत असताना फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती, धनशक्ती या वाणांची निवड करावी. भुईमुंग या पिकासाठी पेरणीपूर्व वाणांची निवड करत असताना फुले उन्नती JL 776, JL 1085, KDG 123, KDG 128, KDG 160 याप्रमाणे निवड करावी. तीळ या पिकासाठी वाणांची निवड करत असताना JLT 408, फुले पूर्ण या वाणांची निवड करावी. चवळी या पिकासाठी वाणांची निवड करत असताना कोकण सदाबहार, कोकण सफेद, फुले विठाई, फुले रुक्मिणी, फुले सोनाली या वाणांची निवड करावी. मटकी या पिकाची पेरणीपूर्व तयारी करत असताना सीना, मान, फुले सकस, MBS 27, फुले सरिता या वाणांची निवड करावी. नाचणी या पिकासाठी वाणांची निवड याप्रमाणे फुले नाचणी, फुले कासारी. शेतकरी बंधूंनो, पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सल्ला याप्रमाणे. जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रण पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावे. कोवळ्या गवतामुळे होणारी बुळकंडी रोगाकरिता सल्फा गोळ्यांचा वापर करावा. जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवणे. वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे महत्वाचे आहे. औषध देताना औषध योग्य मात्रेतच द्यावे. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावे. कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सल्ला याप्रमाणे. पोल्ट्री पक्ष्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. शेतकरी बंधूंनो, आताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला ऐकला. संकलन आणि निवेदन केलं होतं वैशाली गिरास यांनी. सादर करते होते सुमित सूर्यवंशी. शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा ग्रामीण संवाद हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात पुढील ग्रामीण संवाद या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादर करते होते सुमित सूर्यवंशी.

ആകാശവാണി മുംബൈ. राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या

यूजी फेर परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉक्टर टी व्ही सोमनाथन यांनी आज नीट फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येऊल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची

0: लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुख येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.